श्रोतः सुप्रभात। मध्यम लहरी 537° अर्थात 558 किलोहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात। आज रविवार, भारतीय सौर दिनांक 27 वैशाख 1948, दिनांक 17 मे 2026। पहाटेचे 5:55 आणि 57 सेकंद झालेली आहेत। आजची आमची पहिली प्रसारण सभा आता सुरू होत आहे। या सभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवात करूया मंगलध्वनीनं।

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

महर्षी व्यास विरचित श्री नवग्रह स्तोत्र आताच आपण ऐकलं वैभवी शेटे यांच्या आवाजात. मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्यामा चित्तार यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची ही रचना.

वसंत आजगावकर यांनी गायलेली स्वामी स्वरूपानंद यांची ही गीतरचना आताच आपण ऐकलीत. मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया लीला दिवाडकर आणि सहगायक यांनी गायलेली ही गीतरचना. ही रचना आहे संत एकनाथ महाराज यांची.

आकाशवाणी गायकवृंदाने गायलेलं वसंत बापट यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते कानू घोष. या गीतासोबतच मंगल प्रभात कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे ठीक 6:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.

नमस्कार श्रोतेहो, जगुया आनंदी या कार्यक्रमात मी आपल्यासोबत आहे पद्मजा बापये. श्रोतेहो, अधिकस्य अधिकम फलम ही उक्ती ज्या महिन्यामध्ये वारंवार वापरली जाते, बोलली जाते, तो अधिक मास आजपासून सुरू होतो आहे. या महिन्याचे दानकर्म, सत्कर्म, पुण्यकर्म केलं जातं त्याचं अधिक फळ मिळतं अशी मान्यता आहे. अधिकस्य अधिकम फलम ही उक्ती केवळ या अधिक महिन्यासाठीच नाही तर संपूर्ण वर्षभर मार्गदर्शक अशी आहे. जेवढे आपण अधिक कष्ट घेऊ, जेवढं अधिक योगदान देऊ, एखाद्या गोष्टीमध्ये जेवढे अधिक रममाण होऊ तेवढे त्याचे फायदे अधिक, त्यातून मिळणारं यश लाभ अधिक. प्रयत्नांना देव मानून जो अविरत कष्ट करतो ना, त्याला अंती त्याचं फळ मिळतंच. पण ते कधी मिळणार हे नेमकपणानं कोणीही सांगू शकत नाही, कारण ही कोणतीही मुदत ठेव योजना नाही की अमुक एक कालावधीनंतर तुम्हाला परतावा नक्की मिळेल हे सांगणारी. त्यामुळे कितीही अपयश आलं ना तरी अविश्रांत प्रयत्न करत राहणं एवढंच आपल्या हाती उरतं. यत्न तो देव जाणावा ही समर्थांची शिकवण आपल्याला बळ देत राहतेच. पण अधिकस्य अधिकम फलम ही उक्ती आशा जागती ठेवते, तेवती ठेवते. आपल्या परंपरा, आपली संस्कृती यामध्ये दडलेलं जीवन मार्गदर्शक तत्वज्ञान शोधण्याचा प्रयत्न आपण केला ना, तर त्यातनं नक्कीच काहीतरी चांगलं, काहीतरी आजच्या काळाशी निगडीत असं गवसतं. फक्त गरज आहे दृष्टिकोन बदलण्याची, आणि तो बदलला ना की आनंदी जगण्याचं, राहण्याचं तत्वज्ञान कदाचित हाती लागेल.

जगुया आनंदी हा कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा. अस्मिता वाहिनीवरून आज प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात सुरण लागवड याविषयीची माहिती. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात योग आणि आरोग्य याविषयीच्या माहितीचा भाग पहिला तज्ज्ञ योग शिक्षिका वर्षा लोखंडे. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी भाग पहिला सहभाग तज्ज्ञ आनंद देशमुख. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहेत. सकाळी सात वाजता आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत शिवप्रिया सुशील रवींद्र यांच्या उधळ माधळ वारा या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. सकाळी 8:40 जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम. शीर्षक संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखन वीणा वाठोरी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 7:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखन नितीन साळुंखे. भाग 7. सकाळी 9:30 सामुदायिक गायनपाठ. भाषा आसामी. बोल ए माटी रे. गीत सतीश दास. संगीत श्री विनयचंद्र मुद्गले. सकाळी 9:45 नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग. सकाळी 11:05 कार्यक्रम आपली आवड. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये दिव्यांग आणि विशेष मुलांसाठी आणि पालकांसाठी कार्य केल्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत भाग 2 आणि उर्मिला आजगेकर यांचं मनोगत हार का मानायची. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे. दुपारी 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 5:30 युवावाणी कार्यक्रमात कॉमर्समधील करिअरच्या संधी याविषयी चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी बातचीत. संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत बॉक्सिंग या खेळात राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती ओवी अद्वंत हिच्याशी संवाद. संध्याकाळी 7:15 कार्यक्रम वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात दूरसंचाराचं जाळं याविषयीचं कीर्तनकार अश्विनी भट. रात्री 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम. रात्री 9:15 कार्यक्रम स्पॉटलाईट. रात्री 9:30 नाटकांचा अखिल भारतीय कार्यक्रम. शीर्षक ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र. मूळ हिंदी लेखन ऋतुपर्ण दास. मराठी अनुवाद प्राध्यापक डॉ रमेश कुमार गवळी. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. यामध्ये विवेक सोनार यांचं बासरीवादन. राग चंद्रकंस. आलाप आणि जोड. तबला ओजस अधिया. तानपुरा अभिषेक सोनार. हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. नादब्रह्म अंतर्गत कार्यक्रम. सकाळी 10:30 शशांक कट्टी यांचं सतारवादन राग बैरागी. दुपारी 2:30 कर्नाटक संगीत. मीरा श्रीधर यांचं गायन. आरभी हेमावती आणि सुरुती. संध्याकाळी 5:02 कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात अनुराधा आर श्रीवास्तव यांचं वीणावादन. राग रीतीगौळा नीलांबरी आणि अठाणा. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशत ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 34 अंश सेल्सिअस. किमान तापमान दोन्ही ठिकाणी 28 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज 82%. येत्या

0: 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश मुख्यतः निरभ्र असेल. कमाल आणि किमान तापमान 35 अंश सेल्सिअस आणि 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटरच्या सागरी क्षेत्रासाठी इशारा नाही. त्यापुढील सागरी क्षेत्रासाठी इशारा केरळ किनारपट्टी, कर्नाटक किनारपट्टी, लक्षद्वीप परिसर आणि त्यालगतच्या मालदीव परिसरामध्ये वादळी वातावरण राहील. वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रतितास असेल. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. सकाळचे 6:40 झाली आहेत. वेळ झाली आहे कृषीवाणी कार्यक्रमाची. तत्पूर्वी हवामानाविषयी ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात आकाश अभ्राच्छादित राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. कृषीवाणी कार्यक्रमात सुरण लागवड याविषयीची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सुरण पिकासाठी उष्ण आणि दमट हवामान, 25 ते 35 डिग्री सेंटीग्रेड तापमान चांगलं मानवतं. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1000 ते 1500 मिलीमीटर योग्य प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपात असलेल्या प्रदेशात सुरणाचं पीक चांगलं उत्पादन देतं. पिकाची आणि कंदाची वाढ होत असताना शेतामध्ये पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी. अनेक प्रकारच्या जमिनीत हे पीक चांगलं येतं, परंतु चांगल्या उत्पादनासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सेंद्रिय घटक मुबलक असणारी आणि पुरेसं अन्नद्रव्य उपलब्ध असणारी भुसभुशीत जमीन या पिकासाठी उत्तम समजली जाते. रेती मिश्रित गाळाच्या जमिनीत सुरणाच्या कंदाची वाढ चांगली होते. जमिनीचा सामू उदासीन असावा. पाणथळ दलदलीच्या अयोग्य निचऱ्याच्या जमिनीत या पिकाची लागवड करू नये. सुरण कंदाची लागवड करण्यापूर्वी जमीन चांगली नांगरून कुळवणी करून भुसभुशीत करून घ्यावी. जमिनीमध्ये 10 टन प्रति हेक्टर या प्रमाणात चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळून घ्यावं. त्यानंतर 90 सेंटीमीटर अंतरावर वरंबे तयार करून घ्यावेत. काही ठिकाणी खड्डा पद्धत अवलंबली जाते. त्यासाठी जमीन तयार झाल्यावर 45 बाय 45 बाय 45 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावे. खड्ड्यातील मातीमध्ये चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत 2 ते 2.5 किलो प्रतिखड्डा आणि पालापाचोळा मिसळून खड्डा भरून घ्यावा. सुरणाच्या सुधारित जातींमध्ये गजेंद्र ही जात आंध्र प्रदेशातील आचार्य एन जी रंगा कृषी विद्यापीठातील कोवूर या संशोधन केंद्रानं विकसित केली आहे. या जातीचे कंद चवीला चांगले असून खवखवत नाहीत. तसंच तिची उत्पादन क्षमता हेक्टरी 40 ते 42 टन इतकी आहे. या जातीचे कंद काळसर तपकिरी आणि गर पिवळसर रंगाचा असतो. श्री पद्मा ही जात केरळ आणि दक्षिण राज्यांमध्ये प्रचलित आहे. उत्पादन क्षमता हेक्टरी 40 ते 42 टन इतकी आहे. या जातीचे कंद चवीला चांगले असून खवखवत नाहीत, परंतु मुख्य कंदाच्या बाजूला अनेक उपकंद येत असतात. श्री अधिरा ही जात केंद्रीय कंदपीक संशोधन संस्था तिरुअनंतपुरम केरळ इथे विकसित झाली आहे. खाण्यासाठी चांगली आहे. या जातीचं उत्पादन हेक्टरी 40 टन आहे आणि 9 महिन्यांमध्ये काढणीस तयार होते. सुरण पिकाचे कंद काढणीनंतर 40 ते 60 दिवस सुप्तावस्थेमध्ये असतात. या पिकाची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यामध्ये करावी. बेणं वरंब्यावर 75 बाय 75 सेंटीमीटर अंतरावर लावावं. लागवड करताना 75 सेंटीमीटर अंतरावर खड्डा करून प्रत्येक ठिकाणी सरासरी 400 ते 500 ग्रॅम वजनाचा कंद लावावा. लागवड करताना बेण्याच्या कोंबाकडील भाग जमिनीच्या पृष्ठभागाकडे राहील याची काळजी घ्यावी. सुरणावर येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी लागवडीपूर्वी ट्रायकोडर्मा मिश्रित शेणाच्या पाण्यात सुरण कंद बुडवून मग त्याची लागवड करावी. पूर्व मशागतीच्या वेळी भर खत म्हणून 10 ते 15 टन सेंद्रिय खत जमिनीत चांगलं मिसळून द्यावं. या व्यतिरिक्त रासायनिक खतांमधून नत्र स्फुरत पालाश 80-60-80 याप्रमाणे प्रति हेक्टर विभागून द्यावं. हे पीक मुख्यतः पावसाच्या पाण्यावरच कोरडवाहू म्हणून घेतलं जातं. व्यापारी दृष्टीने लागवड केल्यास आणि पावसाच्या पाण्यामध्ये खंड पडल्यास संरक्षित पाण्याची सोय करावी. लागवडीनंतर पिकामध्ये आच्छादन करणं हे एक महत्त्वाचं आंतरमशागतीचं काम आहे. त्यामुळे पाण्याची बचत तर होतेच, याशिवाय मातीचं तापमान योग्य राखण्यास आणि तणांची तीव्रता कमी करण्यास मदत होते. त्यासाठी वाळलेलं गवत, पालापाचोळा याचा वापर करावा. आच्छादन चांगलं

0: केलं तर तणांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होतो. याशिवाय लागवडीनंतर आवश्यकतेनुसार एक किंवा दोन बेंडणी 30 आणि 60 दिवसांनी करावी. बेंडणी केल्यानंतर खताची मात्रा द्यावी आणि जमीन भुसभुशीत करून घ्यावी. सुरण पिकावर विशेष कीड रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत नाही, मात्र बुरशीजन्य खोड आणि कंद कुजव्या नावाचा रोग येतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजना करावी. 0.1% 22 दिन किंवा 0.2% कॅप्टन या बुरशीनाशकाचं द्रावण झाडाच्या बुंध्याजवळ ओतावं. लागवड केलेल्या क्षेत्रात पाण्याचा निचरा व्यवस्थित करावा. पाणथळ जमिनीत या पिकाची लागवड करू नये. निरोगी बेणं लागवडीसाठी वापरावं. निंबोळी पेंडीचा वापर करावा. बीजप्रक्रिया करूनच बेणं लावावं.
1: सुरण लागवड याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. आता ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकणार आहात. ही माहिती देत आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया बसून करावयाची आसने. या प्रकारच्या आसनांमध्ये विविध आसनांचा समावेश होतो, जसे की वज्रासन. प्राणायाम किंवा ध्यान करतेवेळी या आसनात बसले जाते. पायाची बैठक जणू वज्रासारखी पक्की होत असल्याने यास वज्रासन म्हटले जाते. हे आसन करताना आधी दोन्ही पाय लांब करून दंड स्थितीत यावे, त्यानंतर एक एक पाय दुमडावा. दोन्ही पायांची चवडे अशा रीतीने ठेवावीत की दोन्ही पोटऱ्या मांड्यांखाली येतील, पायाची तळवी नितंबाखाली येतील, घोट्यापासून संपूर्ण शरीर जमिनीला टेकलेले. या आसनात बसले असताना संपूर्ण शरीराचा भार गुडघ्यांवर आणि पायाच्या घोट्यांवर असला पाहिजे. सुरुवातीला गुडघे व घोटे दुखू शकतात, पण सरावाने हा त्रास कमी होत जातो. दोन्ही गुडघे जोडून हात सरळ गुडघ्यांवर ठेवावेत. मान संपूर्ण शरीर व डोके एका सरळ रेषेत ठेवावे. या आसनात सराव झाल्यानंतर आरामात बराच वेळ बसता येते. आपल्या शरीरात सुमारे 72,210 नाड्या आहेत असे मानले जाते. वज्रासनामुळे या नाड्यांचे कार्य अधिक सुधारते. पोटातील त्रास मुळापासून जातो. अग्निमांद्य, बद्धकोष्ठता यासारखे विकार दूर होतात. मधुमेहींनाही या आसनात लाभ मिळतो. हे एकच आसन असे आहे जे जेवणानंतर लगेच करता येते. त्यामुळे रसग्रंथी उत्तेजित होतात, अन्नाचे पचन चांगले होते, जठराचे कार्य सुधारते. पोटाचे ऑपरेशन झालेल्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली हे आसन करण्यास हरकत नाही. यानंतर बघूया मंडुकासन. मधुमेही लोकांसाठी अतिशय उत्तम असे हे आसन आहे. प्रथम दंडस्थितीत वज्रासनात बसावे. वज्रासन शक्य नसल्यास सुखासनातही बसून करता येते. वज्रासनात बसल्यास टाच बाहेर, पंजे आतील बाजूस असावेत. डाव्या अंगठ्यावर उजव्या पायाचा अंगठा येणार. हाताचे अंगठेमध्ये घेत मुठी बंद कराव्यात. नाभीच्या दोन्ही बाजूला दाब देत हळूहळू श्वास सोडत डोकं जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीत थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करावा. साधारणतः 1 ते 5 मिनिटांपर्यंत या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पूर्ण लाभ मिळू शकेल. श्वासाची गरज वाटल्यास हळूहळू मान वर करत पूर्वस्थितीत यावे. यातील दुसऱ्या प्रकारात नाभीवर डावा हात ठेवून त्यावर उजवा हात ठेवावा. दाब देत हळूहळू खाली झुकावं. डोके जमिनीकडे जाताना श्वास सोडला जाईल. नंतर हाताची स्थिती बदलत पुन्हा हीच क्रिया करावी. या आसनास सुरुवात केल्यास पहिल्या दिवसापासूनच पोट सुधारते. आतडे, प्लीहा, स्वादुपिंड, आमाशय, पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथी, स्त्रियांचे जननेंद्रियाशी संबंधित आजार बरे होण्यास मदत मिळते. संपूर्ण पचनतंत्र सुधारते.
0: आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 मिनिटांनी ऐकू शकता. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. आज आपल्या समोर मी मांडत आहे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन आणि आपण त्यासाठी काय करू शकतो, आपली सामूहिक जबाबदारी काय आहे याबद्दल आपण बोलूया. पर्यावरणाचे रक्षण हे सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचे वातावरणाचे प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल यासारख्या धोक्यांपासून संरक्षण करणे ही केवळ आजच्या गरजेची गोष्ट नसून भविष्यातील पिढ्यांसाठी एक टिकाऊ जग तयार करण्याची जबाबदारी आहे. आता पर्यावरण संरक्षण हे का आवश्यक आहे? तर हे आवश्यक आहे चांगल्या आरोग्यासाठी. स्वच्छ हवा, पाणी आणि निरोगी पर्यावरण आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी आवश्यक आहे. प्रदूषणामुळे श्वसनासंबंधी आजार, त्वचारोग, हृदयरोग यासारख्या अनेक आजारांमध्ये वाढ झालेली आहे. पर्यावरणाचे रक्षण केल्याने आपले आरोग्य चांगले राखता येते. हवामान बदल रोखण्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे. सध्या जागतिक हवामान बदल हा मोठा धोका निर्माण झालेला आहे. हा कशामुळे? तर वाहनांच्या वापरांमुळे, जंगलतोड, औद्योगिक धूर यामुळे कार्बन उत्सर्जन वाढत असून त्यामुळे हवामानात बदल झालेला आहे. पर्यावरण संरक्षण हा या बदलांचा वेग कमी करून आपल्या आणि भविष्यातील पिढ्यांचे रक्षण करण्यासाठी फार आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण आर्थिक विकास करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. प्रदूषणाचं नियंत्रण, संसाधनांचे योग्य व्यवस्थापन आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन केल्याने आर्थिक विकास हा टिकाऊ होतो. पर्यटन, शेती, वनव्यवसाय यासारख्या उद्योगांना हे चांगले पर्यावरण फार गरजेचे असते आणि त्यामुळे आपला एकंदरीत विकास साधला जाऊ शकतो. पर्यावरणाच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर यामध्ये सगळ्यात पहिले नियम आणि कायदे यांचं पालन आपण प्रत्येकाने करणे फार गरजेचं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी, धोकादायक प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आणि संसाधनांचे टिकाऊ वापर सुनिश्चित करण्यासाठी नियम आणि कायदे गव्हर्नमेंटनी तयार करणे आणि त्याचे आपण या देशाचे नागरिक म्हणून पालन करणे फार गरजेचे आहे. उदाहरणार्थ प्लास्टिक वापरावर बंदी कायदा गव्हर्नमेंटनी तयार केलेला आहे, आपण त्याचा व्यवस्थित वापर केलेला पाहिजे. वाहनाच्या उत्सर्जनावर नियंत्रण, प्रदूषित नद्यांची स्वच्छता, दुसरं तंत्रज्ञान. पर्यावरण संरक्षणासाठी नवनवीन तंत्रज्ञान महत्वाचे आहे. उदाहरणार्थ सौर ऊर्जेचा वापर केला गेला पाहिजे, पवन ऊर्जेचा वापर केला पाहिजे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला पाहिजे, प्रदूषण कमी करणारी औद्योगिक प्रक्रिया आपण अंमलात आणली पाहिजे, पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे. तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आणि जनजागृती. पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जनजागृती वाढवणे आणि जबाबदार वर्तन प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. हे आपण स्वतःही करू शकतो. उदाहरणार्थ पर्यावरण शिक्षण शाळांमध्ये समाविष्ट करणे फार गरजेचे झालेले आहे. बऱ्याच शाळांमध्ये पर्यावरणाचा विषय हा समाविष्ट करण्यात आलेला आहे. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

परिसर कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:10 ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 6:55 होत आहेत. संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया शिवप्रिया सुशील रवींद्र यांच्या उधळ माधळ वारा या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध।
1: ग्रंथाली प्रकाशनानं 2026 साली प्रकाशित केलेला शिवप्रिया सुशील रवींद्र यांचा उधळ माधळ वारा हा कविता संग्रह मराठी कवितेत नव्या संवेदनांचं रेखाटन करतो असं म्हणता येईल। दोन्ही बाहू पसरून आयुष्याला कवळून धरताना हळूहळू मनात उजाडत जाणारी समज आणि उमज हा या कवितांचा रसाळ गाभा आहे। साध्या पण प्रभावी भाषेत लिहिलेल्या या कविता वाचकाला थेट भिडतात आणि दीर्घकाळ मनात रेंगाळतात। रूढ काव्य संकेतांच्या पलीकडे जाणारी संवेदना या कवितांच्या केंद्रस्थानी आहे। नको तू विचारू असे प्रश्न काही, तमाच्या उरीजे मला ज्ञात नाही, असे मनातले काहूर असो किंवा तात्विक अर्थ सूचन करणाऱ्या, मी पुढेच ओंजळ केली तर पडली नुसती पाने जी फुलांविना सुकलेली, अशा ओळी असोत, ही कवयित्री शब्दांचे बोट धरून थेट सघन अर्थप्रवाहात उतरते। रूढार्थानी या कविता स्त्रीवादी नाहीत, पण तो जीवाच्या आतून आलेला स्त्रीचा स्वातंत्र्यलक्षी सूर आहे। दमून शिळाढोण झालेल्या गलित गात्र रात्रीसुद्धा तिने उमलून यायचे असते चंद्रफुलासारखे तुमच्यासाठी, या ओळीतून स्त्रीच्या अंतर्मनातील वेदनांचे चित्रण दिसते। या कवितात निसर्गाचे विभ्रम आहेत, चंद्र ऋतू पाऊस यांच्याशी जुळलेले बंधानुबंध आहेत आणि ते ह्या कवितेचे सौंदर्य मूल्य आहे। निसर्गाशी जोडून घेणारी मानवी संवेदना हा बहुतेक साऱ्या कवितांचा कणा आहे। काही कवितांमध्ये कोसळणारा रिपरिपणारा किंवा रिमझिमता पाऊस आहे, काही कवितात रंगांचा सुंदर गोफ विणलेला आहे, त्यात मावळतीचे संभ्रम आहेत, सतेज गवत केशरी ऊन आहे, नाट्यमयता भावनेतली उत्कटता अक्षय जिवंतपणाचा स्पर्श लाभलेली लयीत उलगडणारी आणि शब्दचित्रांचा उत्कट अनुभव वाचकांसमोर अलगद आणून ठेवणारी ही कविता आहे। मुक्त छंदाचे परिणामकारक उपयोजन करणारी ही कविता विलापिकाही आळवताना दिसते, पण ही विलापिका दुःखरंजनी नाही। मन कुंद कुंद झालेले मज स्मरते आहे काही किंवा उगीच नाही जन्मोजन्मी कुंती माझी आई रे, असं म्हणत स्वतःच्या अनुभव विश्वाचा शोधही अत्यंत सूक्ष्म आणि सजग अशा संवेदनशीलतेने घेत जाणारी ही कविता आहे। ह्या उदास रम्य प्रतिमा विश्वात पायी चाळ बांधून रानोमाळ भटकणारी सायंकाळ आहे, इथे वेदनेचे पंख तुटतात। या कवितात आहे दुःखोत्सवी गाव, ह्यात आहे विझत चाललेली समयी, दिवे लागणीच्या कळा, मनात उडणारे हिरव्या शंकांचे रावे, कवडशांची फुलपाखरं, धसमुसळ्या पावसाचं मुसळधार गाणं आणि मध्यलयीत जपून उतरणारी कविता। एखाद्या प्रश्नचिन्हातून राजहंस गवसेल अशी आशा, मेंदीच्या वासा इतकी पुसट आठवण, विलक्षण प्रतिमा सृष्टी आहे। अमल अमल ऐशा एक वेड्या पहाटे, तरल तरल काही स्वप्नरंगी नहाते, अशा ओळीतून शब्दांची पुनरावृत्ती करून एक सुंदर काव्यात्मक लय निर्माण झाली आहे, त्यामुळे कवितेला प्रवाही आणि संगीतात्मक स्वरूप लाभलंय। अनुभवांची विविधता, कल्पकता, रेखीव गेय रचना, गूढगुंजन आणि रूपकात्मक रचना अशी या कवीची शैली आहे। संमिश्र जाणीवांनी दुभंगलेलं मानवी जीवन मर्ढेकरांना फार पूर्वी भेटलं होतं। दुःख साकळता त्याला पाडा छिद्र, अभद्रात भद्र तेवढेचं, असे शिवप्रिया म्हणतात तेव्हा तुकोबांच्याच अभंगाच्या माध्यमातून अस्तित्वाचा संघर्ष मांडावा लागलेल्या काव्य परंपरेचे आपण पाईक आहोत याची जाणीव त्या करून देतात। कविता ही गंभीर आणि जबाबदारी

0: ची गोष्ट आहे. धुसराच्या बळावर अवकाशाचं आव्हान पेलून दाखवणारी, स्वतःला तपासत माणूसपणाचा वेध घेणारी शिवप्रिया यांची कविता आशय, रूपबंध, आविष्कार, अनुभूतींची विविधता आणि संदर्भ या सर्वच दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात शिवप्रिया सुशील रवींद्र यांच्या उधळ माधळ वारा या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 1:55 ऐकू शकता.
1: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
2: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 इयर्स इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मेला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: की यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळत आहे.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
3: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना,
2: आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: ಅಧಿಮೂಲ್ಯ ವರ.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026 दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण. आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटाचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्समधल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारे ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरे जाण्यास अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
2: 21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं, इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
1: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँड्सच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. जनगणना 2026 दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ झाला. केंद्र सरकारनं निश्चित केलेले 33 प्रश्न यात विचारले जाणार आहेत. ही घर यादी आणि घर मोजणी प्रक्रिया महिनाभर सुरू राहणार आहे. यामध्ये प्रगणक प्रत्येक घरी भेट देऊन राज्यातील स्थिती, सोयीसुविधा आणि मालमत्तेशी निगडीत माहिती नोंदवून घेतील. स्वगणना प्रक्रिया पूर्ण केलेल्या नागरिकांनी आपला स्वयंगणना ओळख क्रमांक द्यायचा आहे, त्यामुळे माहितीची पडताळणी करणे आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे सुलभ होईल. या प्रक्रियेदरम्यान नोंदवण्यात येणाऱ्या माहितीची गोपनीयता राखली जाईल, असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं आहे. राज्यातल्या सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे निर्देश महिला आणि बाल विकास विभागानं दिले आहेत. या संदर्भात विभागानं एक परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्याचे कायदेशीर अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत अशा आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. यातील सदस्यांच्या नियुक्तीचे नियम पाळणंही आवश्यक आहे. तसंच महिलांना तक्रारीसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच शी बॉक्स पोर्टल सारखी माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तपासणीदरम्यान पॉश कायद्याच्या तरतुदींचं पालन न झाल्याचं आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कायद्याच्या कलम 26 दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असंही नमूद करण्यात आलं आहे. हवामान बदलाच्या समस्येवर जागतिक पातळीवर चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यांचा मेळ घालणाऱ्या मुंबई क्लायमेट वीकच्या पहिल्या पर्वाच्या निष्पत्ती आणि परिणामकारकता अहवालाचं प्रकाशन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं. क्लायमेट वीकच्या दुसऱ्या पर्वाचं आयोजन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातल्या एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. तर पुण्यातून 14 मे रोजी मनीषा वाघमारे हिलाही अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना काल पुणे न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना दिल्लीला नेण्यात आलं आहे. सीबीआयनं देशभरातल्या 6 विविध ठिकाणी छापा टाकून झडती घेतली. देशातल्या इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या 100 मुलांपैकी केवळ 62 मुलं इयत्ता 12वीपर्यंत पोहोचतात असं नियतकालिक रोजगार क्षमता सर्वेक्षणात आढळून आलं आहे. देशात 14 ते 18 वर्ष वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शालाबाह्य आहेत अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी काल दिली. शालाबाह्य मुलांच्या समस्येवर विचारमंथन करणं आणि राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेच्या प्रस्तावित नवीन उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी धोरणांवर चर्चा करणं या उद्देशानं काल दिल्लीत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं एका बैठकीचं आयोजन केलं होतं. आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि उपजीविकेची आव्हानं या कारणांमुळे ही मुलं शिक्षण व्यवस्थेबाहेर राहत असल्याचं त्यांनी नमूद केलं. नागपूर मडगाव रेल्वे एक्सप्रेसला काल नागपूर रेल्वे स्थानकावरून केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आठवड्यातून 2 दिवस चालवण्यात येत असलेल्या या गाडीला प्रवाशांचा 100% आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळत राहिला तर ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करेल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. या गाडीला वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा आहे. पुण्यात गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये झालेल्या पुणे अॅग्री हॅकेथॉनमधील 16 नाविन्यपूर्ण उत्पादनांपैकी निवड झालेल्या 4 उत्पादनांना कृषी यांत्रिकीकरण योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही राज्य सरकारमार्फत सुरू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. कृषी विभागाच्या वतीनं पुण्यातल्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात दुसऱ्या पुणे अॅग्री हॅकेथॉन 2026 स्पर्धेचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. यावर्षीच्या हॅकेथॉनमध्ये विविध राज्यातल्या सुमारे 1,300 स्पर्धकांनी तर राज्यातून 867 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू एको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्य पदकं पटकावली. स्नॅश, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात। सकाळचे 7:22 झाली आहेत। श्रोतेहो, रियासतकार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ इतिहासकार इतिहासतज्ञ गोविंद सखाराम सरदेसाई यांचा आज जन्मदिन आहे। बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या पदरी वाचक अध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली। सयाजीरावांच्या दीर्घ सहवासामुळे त्यांना वाचन लेखन संशोधनाची गोडी निर्माण झाली। इंग्रजांच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या इतिहासाला पर्याय म्हणून इतिहास लेखन करण्याचं व्रत त्यांनी हाती घेतलं। मराठा साम्राज्याचा भारतीय इतिहासाचा सखोल असा अभ्यास करून त्यांनी सुमारे 1000 वर्षांच्या इतिहासाचा धांडोळा घेतला। मराठी रियासत, मुसलमानी रियासत, ब्रिटिश रियासत, न्यू हिस्ट्री ऑफ मराठी पीपल हा इंग्रजी ग्रंथ असे त्यांचे ग्रंथ महाराष्ट्राचा भारताचा इतिहास यांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शक मानले जातात। त्यांनी इतिहासाचं केवळ संकलनच केलं नाही तर तो सुव्यवस्थित स्वरूपामध्ये सर्वांपर्यंत पोहोचवला। पद्मभूषण पुरस्कारासारखे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना लाभले। ज्येष्ठ इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी ज्यांना सर्वश्रेष्ठ मराठ्यांचा विद्यमान इतिहासकार म्हणून गौरवलं त्या रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन।

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: अभिजात मराठी
1: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण 21व्या शतकातील जागतिकीकरणाच्या संस्कृतीत जगत आहोत. आजची 21व्या शतकातील संस्कृती ही प्रामुख्याने माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर उभी आहे. आजच्या या माहितीच्या महास्फोटामध्ये नवनवीन माहिती लोकांपर्यंत रोज पोचते आहे. ही माहिती जसजशी उपयोगी पडणार आहे तशीच ती गोंधळात टाकणारीही आहे. ही सर्व माहिती वाचकांपर्यंत योग्य प्रकारे खऱ्या आणि प्रमाणित स्वरूपात पोहोचवण्याचं प्रमुख कार्य मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून होत आहे. यानिमित्तानं मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आपण आज संवाद साधणार आहोत डॉक्टर सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्या व्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा यांच्याशी. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
2: नमस्कार श्रोतेहो.
1: सर, मराठी विश्वकोशाचा आवाका खूप मोठा आहे आणि त्यात नवनवीन माहितीची भर पडत असते, पण या विश्वकोशाचा नेमका वाचक कोण आहे?
2: कोश वाङ्मयाचे मुख्य दोन प्रकार आहेत, एकतर सर्व विषय संग्राहक आणि विशिष्ट विषय संग्राहक. आपला मराठी विश्वकोश जो आहे तो साधारणतः सर्वसाधारण ज्ञानकोश आहे आणि काही विशिष्ट विषयाचे ज्ञानकोश असतात, त्याच्यामध्ये तत्वज्ञान कोश वेगळा असतो, सरिता कोश वेगळा असतो. मात्र मराठी विश्वकोशानं वेगवेगळ्या विषयांना सामावून घेतल्यामुळं त्याला सर्वसाधारण विश्वकोश असं म्हणलेलं आहे. आणि याचा जो वाचक आहे तो वाचक इकडे येणारा तो विशिष्ट काहीतरी त्याला एक सामान्य माहिती त्या विषयाची पूर्व अनुभव असतो, त्या अनुषंगानं तो विश्वकोशाकडे येत असतो. म्हणजे एक संदर्भ साधन या हेतूने तो वाचक विश्वकोशाकडे येत असतो. मग हा वाचक कोण आहे? तर साधारणतः त्याच्यामध्ये काही अभ्यासू विद्यार्थी आहेत, संशोधक विद्यार्थी आहेत, किंवा अगदी पदवीधर विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्तरातील वाचक या विश्वकोशाशी जोडलेले आपल्याला आढळतात. आणि हे वाचकसुद्धा वेगवेगळ्या विषयांसाठीचे स्वतंत्र आहेत. म्हणजे मराठी विश्वकोशात विषय किती जर आपण प्रश्न केला तर विषय आणि उपविषय धरून साधारणतः 110 विषयांची माहिती हा आपला विश्वकोश देत असतो. म्हणजे या सर्व विषयातील वाचकांना पायाभूत ज्ञान मिळवण्याचे एक मुख्य साधन म्हणजे हे मराठी विश्वकोश आपल्याला दिसून येतील.
1: सर, आपण सांगितल्याप्रमाणे आता हे जे विश्वकोशाचे खंड प्रकाशित झालेले आहेत किंवा केले जातात, तर हे खंड किती आहेत?
2: विश्वकोशाचे एकूण खंड जर पाहिले तर संहिता खंड आहेत, त्याच्यामध्ये माहिती आपण खंड कोश म्हणतो, तर ते 1 ते 20 खंड आहेत. आणि 21वा जो खंड आहे तो सूचीखंड आहे. म्हणजे सामान्य वाचकाला माहिती नाही की मुंबईबद्दलची त्याला माहिती जाणून घ्यायची आहे, महाराष्ट्राबद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे. म्हणजे 1 ते 20 खंड सलग वाचताना त्याची जी दमछाक होणार आहे त्याच्यासाठी एक मध्यम मार्ग हा कोश वाङ्मयातला असा असतो की सूचीखंडामध्ये सगळ्या नोंदींची यादी एकत्र त्याला पाहायला मिळते आणि अगदी पटकन त्या नोंदीपर्यंत पोहोचणं, ती नोंद वाचण्यासाठी मिळवणं सोपं जातं. तर असे हे 21 खंड जे आहेत ते विश्वकोशाचे आहेत. आणि याची रचना जर आपण बघितली तर मराठी वर्णमाला, म्हणजे सोप्यात सोपी पद्धत, म्हणजे अगदी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याला जरी वाटलं तर त्या विश्वकोशामध्ये काय मला पाहता येईल, तर ज्याला वर्णमाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, थोडक्यात आपली मुळाक्षरे जी आपण पहिलीच्या वर्गामध्ये शिकलेलो असतो ज्ञपर्यंतची ती वर्णमाला, तर यानुसार त्या कोशाची रचना किंवा त्यांच्या नोंदींची रचना केलेली आहे. आणि साधारणतः आपण आकडेवारी जर पाहायची म्हणली तरी 1 ते 20 खंडांमध्ये साधारणतः 18,000 नोंदी या विश्वकोशामध्ये आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. आणि पानांची संख्या जर बघितली तर 22,000 पृष्ठसंख्या आहे. म्हणजे इतकी इत्यंभूत माहिती असणारे हे महत्वाचं साधन आपण त्याला म्हणतो.
1: सर, हा आवाका तुम्ही सांगताय खूप मोठा आहे, पण मग हे 1 ते 20 खंड तयार केलेले आहेत आणि त्याच्या ह्या नोंदी पण शोधायच्या आहेत, मग वाचकांसाठी काही विशिष्ट मार्गदर्शक प्रणाली विश्वकोशाने तयार केली आहे का?
2: हो, केलेली आहे. आता वाचकाला त्या नोंदीपर्यंत पोहोचण्यासाठी पहिला महत्वाचा मार्ग म्हणजे त्याला वर्णमालेचा परिचय असणं. आणि मग त्यासाठी विश्वकोशाच्या पहिल्या खंडामध्ये विश्वकोशाचे आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एक दीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये विश्वकोशाचं स्वरूप काय असेल, त्याच्यामध्ये नोंदींची रचना कशी असेल याची त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि तिथं वर्णमालेचा क्रमही आपण दिलेला आहे. म्हणजे वाचक त्या वर्णमाले क्रमानुसार त्या नोंदीमध्ये कोणत्या खंडात किती वेळा पृष्ठावर आहे ते पाहणं सोपं जातं त्याला. आणि सूचीखंड हा मार्गदर्शक त्याचा महत्त्वाचा आहे. सूचीखंडामुळे एखादी नोंद विश्वकोशाच्या कोणत्या खंडात कोणत्या पृष्ठावर पुन्हा त्याच्यामध्ये स्तंभ आहेत
1: तुम्ही मगाशी म्हणालात,
2: तर त्यामुळे ते पटकन शोधणं त्याला सोपं जातं.
1: अच्छा, मराठी आता विश्वकोशाच्या नोंदींच्या स्वरूपात आपल्याला माहिती मिळते म्हणजे आपण शोधायला गेलो तर ह्या नोंदी म्हणजे नेमकं काय?
2: बऱ्याच वेळेला नोंदी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. कोशामध्ये नोंदी याचा अर्थ लेख या अर्थानं आपण घेतो. जसं वर्तमानपत्रामध्ये एखादा लेख आपण म्हणतो किंवा संशोधनात्मक पातळीवर आपण त्याला शोधनिबंध म्हणतो. विश्वकोशाच्या मध्ये जी माहिती लिहिली जाते त्याला नोंद, थोडक्यात त्याला टिपण आपण असं म्हणतो किंवा टाचण असा एक शब्द आहे. आता मराठी विश्वकोशामध्ये साधारणतः ह्या नोंदींचेच अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे विश्वकोशामध्ये सर्व विषयांची माहिती येत असली तरी त्याला एक काही मर्यादा आहे, आणि ती मर्यादा म्हणजे शब्दांची मर्यादा. साधारणतः 250 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे लघु नोंद, 500 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे मध्यम, 750 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे दीर्घ नोंद, आणि त्याच्याही पुढं 750 शब्दांच्या पुढच्या जर नोंदी असतील त्याला आपण अतिदीर्घ नोंद किंवा व्याप्ती नोंद असं अशा प्रकारे म्हणतो. आणि मग त्यानुसार त्या विषयाची मांडणी काय आहे, त्या विषयाचा आशय काय आहे, तर त्याच्यानुसार आधी ती नोंद कोणत्या शब्दात घ्यायचं ह्याचं कार्यालयीन संपादकीय मंडळ त्याचा आधी निर्णय केला जातो. म्हणजे लेखकाला सुद्धा नोंद लिहिताना एक आराखडा देण्यापूर्वी की ही नोंद या इतक्या इतक्या शब्दांमध्ये असावी अशा प्रकारे त्या नोंदींचं स्वरूप ठरवून दिल्यामुळे लेखकाला विहित वेळेत ते लिहून देणंही सोपं जातं.
1: सर, तुम्ही आता नोंदीच्या ज्या वाचन करायचंय त्याच्याविषयी आम्हाला सांगत आहात, तर ही नोंद वाचन करण्याचा मुख्य हेतू काय असतो, की कशा प्रकारे आपण ती नोंद वाचन केली की आपल्याला प्रॉपर माहिती मिळेल?
2: खरं तर मराठी विश्वकोशाच्या निर्मितीचा मुख्य हेतू जो आहे तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तर्कतीर्थाने आपल्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत सांगितलेला आहे. माझं तर वाचकांना या निमित्तानं आवाहन राहील की विश्वकोशाचे खंड वाचण्यापूर्वी पहिला ती प्रस्तावना त्यांनी जरूर वाचावी. आणि त्याच्यामध्ये सगळे तुम्ही जो प्रश्न विचारला की वाचनाचे हेतू काय असेल, ते हेतूबद्दलचं स्पष्टीकरण आपल्याला दिसून येईल. सर्वसाधारण शिक्षित मराठी माणूस जो आहे तो अगदी कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरी त्याच्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागल्या पाहिजेत. आणि नागरिक म्हणून आपली कार्यक्षमता टिकवून धरण्यासाठी अनेक विषयांचा परिचय करून घेणे आणि तो वाढवित राहणे आवश्यक आहे असं तर्कतीर्थांचं मत त्याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून ते म्हणतात की यासाठी विश्वकोशासारख्या संदर्भ ग्रंथांची आवश्यकता आहे. वाचकाच्या मनामध्ये वाचनाबद्दलची उत्कंठा निर्माण व्हावी हा एक मुख्य हेतू याच्यामध्ये आहे. आणि विश्वकोश वाचून त्या विषयाच्या संबंधीचं जर मूलभूत संकल्पना आहेत, त्या संकल्पनांचं एक स्पष्ट आकलन या नोंदी वाचनाच्या मुळे होत असतं. आणि वाचकाचे काही उद्दिष्ट वेगवेगळे असतात. एखाद्या वाचकाला वाटतं की जगातील कुठल्याही विषयाची माहिती मला मराठीतून मिळायला पाहिजे, त्या हेतून तो विश्वकोशाकडे येऊ शकतो. किंवा एखादा अपरिचित शब्द असेल, एखादी अपरिचित संकल्पना असेल, ती त्याला समजून घ्यायची असेल तर तो विश्वकोश त्यासाठी मार्गदर्शक आहे. किंवा एखाद्या गोष्टीची त्याला जुजबी माहिती आहे. अलीकडच्या काळामध्ये मोबाईल किंवा ह्या चलभाष तंत्रज्ञानामुळे खूप प्रकारची माहिती त्याच्यासमोर येते. मग त्या माहिती जी जुजबी स्वरूपात आलेली आहे ती अधिकृत आहे का नाही त्याची त्याला चाचपणी करायची असेल तर तो

0: तर ती अनेकांना उपयोगी आहेच. मराठी जाणणाऱ्यांना हे मूळ शब्द कसाला, त्याच्याविषयी सगळी माहिती असते, त्याचे अनेक अर्थ असतात, भावार्थ असतात, ते सगळं त्याच्यामधून त्यांना माहिती मिळते. पण सर्वसामान्यांना वाटेल की हे एवढं सगळं जडजंबाळ वाटतंय किंवा काय, तर मग विश्वकोश अगदी सर्वसामान्यांना पोचेल आणि समजेल असा व्हावा यासाठी काही रचना आहे का?
1: बरोबर आहे. कोश म्हणले की लोकांच्या मनामध्ये गैरसमज किंवा एक भीती असते की काहीतरी खूप भलं मोठं ते आहे आणि आपल्याला समजेल की नाही.
0: अगदी अगदी.
1: तर त्याची रचना नोंदींची करताना वाचकाला त्याच्या आंतरिकतेला भर पडेल अशा प्रकारे किंवा जोडून घेईल, वाचक त्या नोंदीपासून दुरावणार नाही, फटकून राहणार नाही, अशा प्रकारची रचना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एखादी नोंद असेल, चरित्रात्मक नोंद असेल, तर त्या व्यक्तीचं चित्र तिथं असतं. काही देशांच्या नोंदी असतील तर त्यांचे नकाशे आपण देत असतो. ह्या नोंदींचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की समजा मराठी माणूस भ्रमंती करत असतो, पर्यटन करत असतो, परदेशात जात असतो, तिथं गेल्यानंतर तिथली भौगोलिक परिस्थिती जी आहे ती त्याला माहीत असेलच असं नाही, पण विश्वकोशानं त्या देशांचे नकाशे सुद्धा आपल्या खंडांमध्ये दिलेले आहेत. आणि हे नकाशे करत असताना त्या त्या राजदूतावासांशी संपर्क करून, पत्रव्यवहार करून अधिकृतपणे त्या देशांच्या स्थलनामांची निश्चिती आपण केलेली आहे आणि ती सुद्धा नकाशात आपण मराठीतच दिलेली आहेत.
0: मात्र
1: ती मराठीत देत असताना उच्चार मात्र त्यांच्या भाषेप्रमाणे होतील याची काळजी घेतलेली आहे.
0: जपान
1: म्हणजे जपानमध्ये जरी एखादा मराठी माणूस गेला, त्याने विश्वकोशाचा नकाशा वाचला आणि त्या उच्चार त्या स्थळाचा वाचला, तर त्याला बरोबर अगदी तो पत्ता मिळेल.
0: सर, विश्वकोशाचे खंड हे वाचक स्नेही बनलेले आहे, परंतु आधुनिकतेचा काही त्यावर वापर करून ते कुठेही आपल्याला बघता येतील का, म्हणजे मोबाईल सारख्या विशेष उपकरणावर?
1: खूप चांगला प्रश्न आहे आणि आधुनिक काळात ह्या प्रश्नाची निकट सगळ्यांनाच आहे. म्हणजे विश्वकोशाचा खंड जर बघितले तर साधारणतः एक खंड 1000 पृष्ठांचा असतो. किमतीच्या दृष्टीने विचार केला तर किंमत अतिशय अल्प आहे. म्हणजे बालभारती शासकीय मुद्रणालयामध्ये अगदी 175 रुपयांना केवळ 1000 पानांचा खंड आपल्याला मिळतो. ज्याला मुद्रित प्रतीमध्ये आवड आहे त्यांना जरूर ते खंड घ्यावेत, पण ज्यांना प्रवासात आहे किंवा जो बाहेरचा देशामध्ये राहणारा विद्यार्थी किंवा हे आहे, तर यांच्यासाठी सुद्धा आज महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं स्वतंत्र संकेतस्थळ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. मराठी विश्वकोश .org हे आपलं संकेतस्थळ आहे आणि या संकेतस्थळावरती 1 ते 21 खंड आपण वाचकांना मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांची सूची आहे, त्यामुळं कोणतीही नोंद वाचकाला अगदी प्रवासात असेल किंवा अगदी कोणत्याही तो त्याच्या कार्यामध्ये वेगळा असला तरी ती एखादी नोंद वाचून तो पुढे अग्रेषित करू शकतो, समाज माध्यमावर पाठवू शकतो. अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की जवळजवळ संकेतस्थळाला भेट दिलेल्या वाचकांची संख्या बघितली तर 2 कोटीच्या आसपास आहे.
0: खूपच छान, खूपच छान.
1: आणि केवळ तो भेट देत नाहीये तर तो पत्रव्यवहारही करतोय संकेतस्थळावरती, ज्याला आपण ऑनलाईन माध्यम म्हणतो, तर त्या माध्यमातून एखाद्या नोंदीबद्दलची तो आजकाल मतही देतोय.
0: हो.
1: किंवा एखाद्या नोंदींमध्ये त्याला जर काही वेगळे माहिती तपशील मिळाले किंवा काही अपूर्णता जरी जाणवत असेल तरी त्याला वाचकाला वाचक म्हणून तो आपण अधिकारही दिलेला आहे. त्यामुळं मराठी ज्ञानव्यवहारात मराठी विश्वकोशाने ही एक मोठी क्रांती केलेली आपण हरकत नाही म्हणायला.
0: डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आमच्याशी सुसंवाद साधलात, याबद्दल आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत, तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimaratihi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील उपलब्ध आहेत. सकाळचे 7:40 आणि 37 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. सुलोचना देवलकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूया.

सुलोचना देवलकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते अशोक पत्की. भावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूया रवींद्र साठे यांनी गायलेलं शंकर सखाराम यांचं गीत.

सुधा वाटवे यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायकवृंदाने गायलेलं साने गुरुजी यांचं गीत.

0: साने गुरुजी यांची गीतरचना आताच आपण ऐकलीत. भावधारा कार्यक्रम या गीतासोबतच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 8 वाजत आहेत. ठीक 8 वाजता समाचार प्रभात हिंदीतलं बातमीपत्र, 8:15 वाजता मॉर्निंग न्यूज इंग्रजी बातमीपत्र. ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर सकाळी 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8 वाजता समाचार प्रभात.
1: नमस्कार. आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं लवलीन निगम.

0: आकाशवाणी पुणे 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटांचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्स इथल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारं ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरं जाण्यासाठी अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 21वी सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं. इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
0: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँडच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. दरम्यान पंतप्रधान आपला नेदरलँड्सचा दौरा आटोपून आज स्वीडनमधील गोथेनबर्ग इथं पोहोचतील. पंतप्रधान आजपासून 2 दिवस स्वीडनच्या दौऱ्यावर आहेत. नवी दिल्ली आणि स्टॉकहोम यांच्यातील दृढ होत चाललेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमधील हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. हा दौरा पंतप्रधानांच्या व्यापक युरोपीय दौऱ्याचा 3रा टप्पा असून जानेवारी 2026 ऐतिहासिक भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार अंमलात आणल्यानंतर या खंडात केलेला त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. वेगानं होणारे तांत्रिक बदल आणि भूराजकीय आव्हानांच्या युगात द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणं आणि परस्पर सहकार्याच्या नव्या संधी शोधणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. दिल्ली सरकारनं राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात एव्हिएशन टर्बाईन इंधनावरील मूल्यवर्धित कर 25%-60% कमी करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलं. विमान क्षेत्राला दिलासा देणं, पर्यटन आणि मालवाहतूक उपक्रमांना चालना देणं या उद्देशानं दळणवळण आणि आर्थिक उलाढाल बळकट करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला असून त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं गुप्ता यांनी सांगितलं. करातील हा सवलतीचा दर सुरुवातीला पुढील 6 महिन्यांसाठी लागू राहील, असंही त्या म्हणाल्या. दिल्ली न्यायालयानं काल नीट पेपर फुटी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या 2 आरोपींना 10 दिवसांसाठी सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. पुढील तपासासाठी या दोघांना राष्ट्रीय राजधानीबाहेर नेणं आवश्यक असल्याचं आणि या प्रकरणामागील व्यापक कट कारस्थानाचा तपास करणं गरजेचं असल्याचं तपास यंत्रणेनं न्यायालयाला सादर केल्यानंतर विशेष सीबीआय न्यायाधीश अजय गुप्ता यांनी कुलकर्णी आणि वाघमारे यांना सीबीआय कोठडी सुनावली. दरम्यान सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातील एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती.

0: 7 SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. सोमालियाच्या लोकप्रतिनिधींमध्ये राजकीय हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भात 3 दिवस सुरू असलेली चर्चा काल कोणताही ठोस निर्णय न होता संपली. राष्ट्राध्यक्ष हसन शेख महमूद यांचा 4 वर्षांचा कार्यकाळ काल संपला. अध्यक्षीय आणि संसदीय कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्यासाठीच्या घटनादुरुस्तीला मंजुरी दिली होती, मात्र विरोधी पक्ष आणि काही संघीय सदस्य राज्यांनी ही मुदतवाढ नाकारली आहे. सोमालियामध्ये सुरू असलेली मानवतावादी हक्कांची पायमल्ली आणि असुरक्षितता ही मोठी संकटं प्रथम सोडवावीत असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्य समितीनं केलं आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांचा मागोवा घेण्यासाठी सुरक्षा दलांनी काल अनेक भागांमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे. 12 मेला मेंढर तालुक्याच्या मानकोट भागात घुसखोरीचा एक प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता, ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला. या घटनेनंतर पूंछच्या विविध भागांमध्ये ही शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. नियंत्रण रेषेलगतच्या कृष्णाघाटी क्षेत्रात घुसखोरांचा खात्मा केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून अतिरिक्त तपासणी नाके उभारण्यात आले आहेत आणि वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीनं काल बंगळुरू इथं राजकीय पक्ष, कायदे मंडळ आणि नागरिकांसोबत व्यापक चर्चा केली. प्रसारमाध्यमांना माहिती देताना समितीचे अध्यक्ष पीपी चौधरी म्हणाले की कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, माजी मुख्यमंत्री विरप्पा मोइली आणि भाजप तसंच इतर पक्षांच्या प्रतिनिधींनी संसदेनं जेपीसीकडे पाठवलेल्या एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावर आपली मतं मांडली. निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी काही राज्यांच्या विधानसभा मुदतपूर्व विसर्जित कराव्या लागतील आणि पक्षांतर बंदी कायदे, अविश्वास ठराव आणि राष्ट्रपती राजवटीमुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवावे लागतील. वारंवार निवडणुका घेणं राष्ट्रीय हिताचं नाही, कारण त्यामुळे निवडणूक आचारसंहितेमुळे विकासावर परिणाम होतो, आर्थिक घडामोडींना अडथळा येतो, पर्यटनावर प्रतिकूल परिणाम होतो, तसंच शिक्षण विभाग, बँका आणि सरकारच्या संबंधित विभागांवरही परिणाम होतो, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्यपदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान बेटं आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या 3 ते 4 दिवसात अंदमान आणि निकोबार बेटं, पश्चिम बंगालचा उपहिमालयीन भाग, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळ तसंच मध्य आणि दक्षिण कर्नाटकच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर पुढील 2 दिवसात बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ओदिशा, रायलसीमा, किनारपट्टीजवळील आंध्र प्रदेश, कोकण, गोवा, तेलंगण, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वर्तमान देशात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्यपदकं आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई

0: केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 आणि 45 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखिका श्रीमती वीणा वाठोरे. सादर करते आहेत आशिष बेनीश्याम सातपुते.
2: श्रोते हो नमस्कार.
3: आज आपण साजरा करतोय वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे अर्थात जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन. संवाद आणि माहितीच्या शक्तीचा हा खास दिवस.
2: चला तर अनुभवू या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास.
4: हॅलो
5: हॅलो
4: क्या हाल है
5: बड़ा बुरा ये साल है.
3: दरवर्षी 17 मे रोजी साजरा होणारा हा दिवस 1865 मध्ये आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या स्थापनेची आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ अधिवेशनाची आठवण करून देतो.
2: या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल दरी कमी करणे आणि माहिती समृद्ध समाज निर्माण करण्याबाबत जागरूकता वाढवणे.
3: 1969 पासून साजरा होणारा हा दिवस 2006 पासून जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन या नावाने ओळखला जातो. दरवर्षी एका विशेष थीमद्वारे तंत्रज्ञानाचा समाज आणि अर्थव्यवस्थेवर होणारा सकारात्मक प्रभाव अधोरेखित केला जातो. भारतानेही या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत डिजिटल अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे आणि यंदाची 2026 ची थीम आहे
2: डिजिटल जीवनरेखा जोडलेल्या जगात लवचिकता बळकट करणे.
3: म्हणजेच सुरक्षित आणि सक्षम डिजिटल पायाभूत सुविधांद्वारे अखंड सेवा आणि जागतिक संपर्क कायम करण्याचा हा प्रयत्न आहे.
2: संवादाच्या या नव्या युगात तंत्रज्ञान आपल्याला फक्त जोडत नाही तर एकत्र पुढे जाण्याची ताकदही देतं.
3: चला तर अनुभवूया संवाद क्रांतीत आदि मानव हा भावांचा संवाद.
1: मानवाच्या सुरुवातीपासूनच संवादाची गरज ही त्याच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग होती.
6: होय, काळ बदलला, साधनं बदलली, पण संवाद कधीच थांबला नाही.
1: जेव्हा भाषा नव्हती, शब्द नव्हते, तेव्हा माणूस हावभाव हातवाऱ्यातून चित्र आणि आवाजानी संवाद साधायचा.
6: हातवारे, हावभाव, आग, धूर संकेत, आवाज, ओरड हेच होते त्या काळातील संवादाचे साधन. अशाब्दिक, प्रारंभिक आणि अतिशय आत्मीय.
1: थोडक्यात सांगायचं तर हे संवाद प्रकार म्हणजे मानवी अस्तित्वाचा पाया, भावना आणि गरजेला शब्दांविना व्यक्त करणारे.
6: प्राचीन काळापासून माणसाने संवादासाठी आणि एकमेकांना धोक्याची सूचना देण्यासाठी अनेक साध्या पण प्रभावी माध्यमांचा वापर केला.
1: पहिलं माध्यम हातवारे आणि हावभाव. जेव्हा शब्द अपुरे पडतात किंवा भाषा समजत नाही तेव्हा चेहऱ्यावरील भाव आणि हातांच्या हालचालीच बोलू लागतात.
6: लांबून कोणाला थांबवायचं असेल तर हात उंचावणे किंवा संमती दर्शवण्यासाठी मान डोलावणे हे सगळं न बोलताही खूप काही सांगून जातं.
1: दुसरं माध्यम आग आणि धूर संकेत. अंतर खूप असेल तरी संदेश पोहोचवायचा. मग डोंगर माथ्यावर पेटायची आग, उठायचे धुराचे लोट,
6: सैन्याला सावध करायला, मदतीसाठी हात द्यायला हे संकेतच बनायचे जीवनरेखा.
1: आणि तिसरं आवाज आणि ओरड. जंगलात निर्जन ठिकाणी आपला ठाव ठिकाणा सांगण्यासाठी
6: मोठ्याने ओरडणं, विशिष्ट शिट्ट्या हेच होते त्या काळातील सांकेतिक संदेश.
1: म्हणजेच संवादाची ही सुरुवात साधी असली तरी अत्यंत प्रभावी होती
6: कारण ती थेट मनाशी जोडणारी होती. शब्दांशिवाय ही भावना पोहोचवणारी होती आणि इथूनच सुरू झाला संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
2: संवाद क्रांतीत प्राचीन काळ, संकेत आणि ध्वनी.
1: शब्द कोरले इतिहासात, कालावरती उमटले ठसे.
6: ढोल, शंख, टाळ्या आणि दवंडी हेच होते त्या काळातील माहिती पोहोचवण्याचे प्रभावी मार्ग.
1: ध्वनी संकेत ढोल वाजवून, शंख फुंकून,
2: गावभर किंवा सैन्याला दिले जात असत महत्वाचे संदेश.
6: एकच आवाज आणि सगळं गाव सतर्क.
2: किल्ल्यावरील प्रतिध्वनी पद्धती, स्थापत्य आणि विज्ञानाचा अद्भुत संगम.
6: दूरवरून आलेला आवाज भिंतींवर आपटत संदेश पोहोचवत असे. सावध रहा.
2: ढोल वाजे, दवंडी पिटे.
6: ऐका हो ऐका, गावकऱ्यांनो ऐका. गाव सभा असो, इशारा असो किंवा निमंत्रण, दवंडीस पोहोचवायची प्रत्येक महत्वाची बातमी.
2: आज मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात ही परंपरा मागे पडली असली
6: तरीही ती आपल्या संस्कृतीचा एक जिवंत भाग आहे.
2: टाळ्यांद्वारे किंवा ध्वनीद्वारे संदेश देणे ही किल्ल्यावरील प्राचीन पण अत्यंत बुद्धिमान संवाद पद्धती होती.
6: काळ बदलला, साधने बदलली, पण संवादाची गरज कायम आहे.
2: टाळ्यांपासून सुरू झालेला प्रवास आज डिजिटल विश्वात पोहोचला आहे.
3: संवाद क्रांतीत दूध, पत्र आणि कबूतर.
2: काळ पुढे सरकत गेला आणि मानवाने आपल्या विचारांना, भावनांना शब्दांचं रूप दिलं. भिंतींवर, दगडांवर, पाण्यांवर कोरून ठेवले.
6: ही अक्षर माझा संदेश पुढच्या पिढीसाठी, काळ ओलांडून पोहोचणारा आवाज.
2: संवाद आता फक्त क्षणिक राहिला नाही, तो जतन होऊ लागला, काळाच्या पलीकडे जाणारा बनला.
6: दूध, पत्र आणि कबूतर हीच होती त्या काळातील संवादाची जीवनरेखा.
2: दूत कधी घोड्यावरून, कधी पायी, दूरवरचा संदेश पोहोचवणारे खरे नायक.
6: राजाचा संदेशवाहक, हस्तलिखित संदेश घेऊन गावोगाव फिरणारा, हाच तर पहिला नेटवर्क.
2: पत्र संवादाचं जिवंत माध्यम. राजा महाराजांच्या आज्ञा असोत किंवा युद्धातील बातम्या,
6: कागदावर लिहिलेला प्रत्येक शब्द मनापासून मनापर्यंत पोहोचणारा एक हळवा दुवा.
2: लेखणी, शाई, कागद आणि मोहर, भावना शब्दात ओतून पाठवण्याची एक सुंदर कला. आजच्या ईमेलचा जणू जुना भाऊ.
6: 1854 मध्ये लॉर्ड डलहौसी यांच्या प्रयत्नाने भारतात आधुनिक टपाल व्यवस्थेची स्थापना झाली.
2: आणि आज इंडिया पोस्ट केवळ पत्रांपुरतीच मर्यादित नाही, पार्सल, बचत बँक, विमा आणि डिजिटल सेवा देखील देते.
4: खुशी का पयाम कहीं कहीं दर्द ना लाया ताकिया टाक लाया.
2: कबूतर निसर्गाचा विश्वासू संदेशवाहक.
6: पायाला बांधलेलं छोटसं पत्र आणि कबूतर उडत जाई महत्वाचे कधी गुप्त संदेश घेऊन.
2: जुन्या काळचं वायरलेस नेटवर्क, पंखांवर चालणारं.
6: माहितीये का, भारतात 2006 पर्यंत ओडिशा पोलीस कबूतरांचा वापर करत होते.
2: आणि रोमन काळातही विजयाची बातमी पोहोचवण्यासाठी कबूतरांचाच आधार घेतला जात असे.
6: असा होता संवादाचा तो सुवर्ण काळ, साधा पण मनाला भिडणारा, जिथे साधनं कमी होती पण भावना खूप खोल होत्या.
2: संवाद क्रांतीत टेलिग्राफ आणि टेलिफोन. टेलिग्राफ आणि टेलिफोन दोन्ही वायरवर चालणाऱ्या विद्युत संवाद प्रणाली, ज्यांनी दळणवळणाच्या जगात क्रांती घडवून आणली.
6: 1840 दशकातला टेलिग्राफ मोर्स कोडच्या खुणांमधून संदेश पाठवणारा आणि 1870 दशकातला टेलिफोन मानवी आवाज थेट पोहोचवणारा.
2: टेलिग्राफ पहिलं इलेक्ट्रिक टेलिकम्युनिकेशन साधन आणि टेलिफोन थेट संवादाचं जिवंत माध्यम.
6: भारतातील सर्वात जलद संवाद साधन टेलिग्राफ.
2: शब्द कमी पण भावना आणि संदेश.
6: पण टेलिग्राफ म्हणजे अनेकांसाठी भीतीचं नावही होतं,
2: कारण वाईट बातम्या बहुतेक अशाच यायच्या.
6: टेलिग्राफ ही केवळ तांत्रिक प्रणाली नव्हती, ती होती भावनांची वाहिनी, जिथे काही शब्दात संपूर्ण आयुष्य व्यक्त होत होतं.
2: आणि मग आला टेलिफोन, जिथे शब्द नाही तर थेट आवाज पोहोचू लागला.
6: अलेक्झांडर ग्राहम बेल यांचा 1876 मधला हा शोध संवादाला दिला जिवंत स्पर्श. सामान्य माणूसही सहज बोलू शकतो.
7: आणि मग सुरू झाला एक नवा टप्पा एसटीडी आणि आयएसडी कॉल्सचा.
6: शहर ते शहर, देश ते देश आवाज पोहोचू लागला क्षणात.
7: गावागावात उभे राहिले पब्लिक कॉल ऑफिसेस म्हणजेच पीसीओ बूथ्स. लोक आपल्या माणसांशी बोलायचे.
6: ती काही मिनिटांचीच बोलणी पण त्यात भरलेला असायचा जिव्हाळा, आपलेपणा.
7: अंतर नक्कीच कमी झालं पण वेळ आणि खर्च दोन्ही जास्त होते.
6: तरीही त्या हॅलो मध्ये होती एक वेगळी

0: खूब जी आजही मनात जिवंत आहे.
1: संवाद क्रांतीत रेडिओ आणि दूरदर्शन.

0: 1920च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा रेडिओचा जन्म झाला तो एक आश्चर्याचा धक्का होता.
1: मर्यादित प्रसारण, मर्यादित श्रोते, पण तरीही त्या एका आवाजात होती एक विलक्षण ताकद.
0: रेडिओ केवळ एक प्रसारण माध्यम नाही तर पिढ्यान पिढ्या माणसांच्या आयुष्याशी जोडलेला विश्वासाचा साथीदार.
1: सकाळची सुरुवात बातम्या, हवामान आणि भक्तिगीतांनी. शेतकरी, कामगार, प्रवासी, गृहिणी प्रत्येकाच्या दिवसाची साथ बनलेला.
0: प्रवासात, काम करताना किंवा एकटेपणात रेडिओ नेहमी सोबत असायचा.
1: देश विदेशातील घडामोडी, सामाजिक संदेश, जनजागृती, आपत्कालीन सूचना आणि भरपूर मनोरंजन.
0: आजही डिजिटल युगात FM, कम्युनिटी रेडिओ आणि ऑनलाईन रेडिओच्या माध्यमातून रेडिओ नव्या रूपात आपल्या सोबत आहे आणि कायम राहील.
1: विद्युत चुंबकीय तरंगांच्या सहाय्याने ध्वनी आणि चित्र प्रसारित होऊ शकतात असं भाकीत 1867 मध्ये जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी केलं.
0: आणि याच सिद्धांतावर उभं राहिलं रेडिओ आणि दूरदर्शनचं अद्भुत जग.
1: 1959 दिल्लीतून सुरू झालं दूरदर्शनचं पहिलं प्रक्षेपण. पश्चिम जर्मनीच्या उपकरणांसह कृष्णधवल पडद्यावर उमटलं एक नवं स्वप्न.
0: तेव्हा त्याला म्हणायचे पिक्टोरियल रेडिओ, कारण आवाजासोबत चित्रही दिसू लागलं होतं.
1: प्रेक्षक मर्यादित होते, पण हळूहळू देशभर उभारली गेली प्रक्षेपण केंद्र.
0: आणि मग 1982
1: दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने भारतामध्ये सुरू झालं रंगीत दूरदर्शन.
0: काळ्या पांढऱ्या जगातून रंगीत स्वप्नांच्या दुनियेत प्रवेश. समाज एकत्र जोडला गेला.
1: माहितीने विचार बदलले. एक आवाज लाखो कान. संवादाने जोडला देश महान.
2: संवाद क्रांतीत दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल.
1: खिशात मावणारं पण संदेश पोहोचवण्यात कमाल करणारे एक छोटसं यंत्र.
0: पेजर, एक छोटा वायरलेस रिसीव्हर ज्यावर फक्त मजकूर संदेश येत असत.
1: कोणी मेसेज पाठवायचा असेल तर थेट पेजरवर नाही तर आधी कॉल सेंटरला फोन.
0: ऑपरेटरला संदेश सांगायचा आणि तो संदेश पेजरवर पाठवला जायचा.
1: म्हणजेच पेजर हा वन वे कम्युनिकेशन. फक्त संदेश येणार, उत्तर नाही.
0: खिशात मावणारा छोटा आकार.
1: नेटवर्क कमी असलं तरी संदेश नक्की पोहोचायचा. मग आला मोबाईल फोन.
0: कॉल, SMS, इंटरनेट, सगळं एकाच डिव्हाइसवर.
1: अधिक वेगवान, अधिक सोयीस्कर आणि दोन मार्गी संवाद.
0: आणि म्हणूनच छोटासा पेजर हळूहळू इतिहासात जमा झाला. आणि मग 1973
1: मार्टिन कूपर, जगातील पहिला मोबाईल कॉल.
0: 1983 पहिला व्यावसायिक मोबाईल.
1: 1991 2G आणि SMS ची सुरुवात.
0: 31 जुलै 1995 भारताचा पहिला मोबाईल कॉल.
1: आणि तेव्हा इनकमिंग कॉललाही पैसे.
0: 3G, 4G आणि आता 5G.
1: व्हिडिओ कॉल, सोशल मीडिया, संपूर्ण जग आपल्या हातात.
0: मोबाईल झाला मिनी कम्प्युटर.
1: आज प्रत्येकाच्या हातात स्वतःचा मोबाईल.
0: संवाद जलद, सोपा आणि स्वस्त.
1: टेलिफोन ते मोबाईल हा प्रवास केवळ अंतर कमी करणारा नाही तर माणसांना अधिक जवळ आणणारा आहे.
0: संवाद झाला अधिक जलद,
1: अधिक सोपा आणि अधिक जोडलेला, कनेक्टेड.
2: 20व्या शतकाच्या शेवटी जगात आली एक नवीन क्रांती. इंटरनेट, ईमेल, वेबसाइट्स, माहितीचा अथांग महासागर. पण योग्य माहिती निवडणं हाच खरा शहाणपणा.
3: इंटरनेट म्हणजे जगभरातील संगणक, सर्व्हर आणि मोबाईल उपकरणांना जोडणारे एक विशाल जाळं. एक नेटवर्क ऑफ नेटवर्क्स.
2: TCP/IP या नियमांवर चालणारं फायबर, सॅटेलाइट आणि वायफायच्या माध्यमातून क्षणात जगाला जोडणारं.
3: आज माहिती शोधणं एका क्लिकवर, संपर्क, ईमेल, मेसेजिंग आणि सोशल मीडियावर, शिक्षण, मनोरंजन, बँकिंग, खरेदी, सगळं काही ऑनलाईन.
2: संवाद क्रांतीत डिजिटल युग.
3: डिजिटल युग, एक क्लिक आणि जग आपल्या हातात.

0: इंटरनेट, स्मार्टफोन, संगणक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत.
1: माहितीचा स्फोट, संवादाची क्रांती, ऑनलाइन व्यवहार आणि ई गव्हर्नन्स आणि शिक्षण, आरोग्यातील नवे बदल.
0: जिथे संधी आहेत तिथे आव्हानेही आहेत.
1: सायबर सुरक्षा, मानसिक आरोग्य आणि डिजिटल डिव्हाइस. संवाद बदलला, जग बदललं आणि आपणही डिजिटल झालो. संवाद क्रांतीत आजचं युग स्मार्ट कम्युनिकेशन.
0: टेलिफोन पासून मोबाईल पर्यंतचा हा प्रवास तंत्रज्ञान, वेळ आणि माणसाच्या गरजेचा सुंदर संगम आहे. सोशल नेटवर्किंग, संवादाची नवी दुनिया.
1: आज संवाद फक्त कॉल किंवा मेसेज पुरता मर्यादित नाही. सोशल मीडियामुळे आपण क्षणात जगाशी जोडले जातो.
0: क्षणात मेसेज, फोटो, व्हिडिओ, जगभर संपर्क, लाइव्ह स्ट्रीमिंग आणि इमोजी, भावना व्यक्त करण्याचे नवे मार्ग.
1: कुटुंबाशी सतत संपर्क, शिक्षण, व्यवसाय, जागरूकता, सगळं सोपं झालं. पण वेळेचा अपव्यय, खोटी माहिती आणि गोपनीयतेचा धोका, यामुळे स्मार्ट वापर खूप गरजेचा आहे.
0: संवाद क्रांतीत संवादाचे नवे प्रकार.
1: ऑडिओ कॉल, व्हॉइस मेसेजेस, पॉडकास्ट, इमोजी, एक छोटस चिन्ह पण हजार शब्द सांगणारा.
0: व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, जणू आपण समोरासमोरच आहोत. आणि मोबाईल, खिशातली डायरी, बँक, क्लासरूम आणि मनोरंजन.
1: संवादाचा नवा चेहरा, आठवणी.
0: पूर्वी संवाद म्हणजे फक्त बोलणं, आज संवाद म्हणजे क्षण जपणं.
1: फोटो, एका क्षणाची गोष्ट, रील्स, क्षणांना चालना देणारी कथा.
0: आय मिस यू, हॅपी मोमेंट्स, थ्रोबॅक. आता भावना शब्दांपेक्षा चित्रातून जास्त बोलतात.
1: संवाद आता फक्त शब्दात नाही, तो आठवणींतून, चित्रांतून आणि क्षणातून घडतोय. आजचा संवाद म्हणजे क्षण जपणं, भावना शेअर करणं आणि आठवणी जिवंत ठेवणं.
0: आज जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन आपल्याला आठवण करून देतो, संवाद ही फक्त तंत्रज्ञानाची देणगी नाही, तर ती माणसाला माणसाशी जोडणारी सर्वात मोठी शक्ती आहे.
1: आदी मानवाच्या संकेतांपासून ते आजच्या डिजिटल विश्वापर्यंत आपण खूप पुढे आलो आहोत. पण या प्रवासात सर्वात महत्वाचं आहे जोडलेलं राहणं मनाने आणि विचारांनी.
0: चला तर तंत्रज्ञानाचा वापर फक्त वेगासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी, जवळ येण्यासाठी आणि समाज अधिक सक्षम करण्यासाठी करूया. कारण खरा संवाद तोच जो अंतर नाहीसं करतो आणि माणसांना जवळ आणतो.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखिका होत्या श्रीमती वीणा वाठोरे, संचालन होतं होमेश्वरी वडीखाय आणि आशिष सातपुते यांचं. निवेदन होतं नेहा तिवारी आणि शंतनू ठेंगडी. सादर करते होते आशिष बेनीश्याम सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात.
4: ग्रहों का नाम लेना

0: जरूर उत्तर हमें आता है या आंसर हमें आता है। तो ऐसा ही है ये टेक्स्ट भी, हमारी इबारत भी, ये मजमून भी ऐसा ही है। आप एक दो बार पढ़ेंगे तो आपको बिल्कुल समझ में आ जाएगा कि कौन से नगमे हैं। एक और श्रोता ने लिखा है, सुरीला सफर में कुछ शब्दों के गीत बज सकते हैं, जैसे दूरी हवाएं परदेसी पाल की, रंगून प्यार की दास्तान, सलाम मेरे पिया गए रंगून, दूरी न रहे कोई तुम इतने करीब आओ, दूरियां नजदीकियां परदेसियों से, इन हवाओं इन फिजाओं में लिखे जो खत तुझे, बहुत सारे गीत हैं। तो एक और श्रोता लिखती हैं, आज के शब्दों से पता लग रहा है कि दूरी की बातें होंगी और गाने भी बजेंगे। जी हाँ, जहां तक दूरी की बातें हैं श्रोताओं, जब दूरियां नहीं होंगी तो नजदीकियों का क्या मजा, इसलिए दूरियां हैं तो नजदीकियां हैं, और जब नजदीकियां हैं तो उन नजदीकियों को हम बनाए रहें, यही हमारे लिए बहुत अच्छा होता है, इनमें दूरियां ना आ पाएं, ठीक ऐसे ही जैसे हमारी विविध भारती है, कभी ना नाराज होती है ना कभी बहुत ज्यादा खुश होती है, बस श्रोताओं को लेकर साथ हम सफर की तरह चलती रहती है। तो ये आगे लिखती हैं कि दूरी की बात होगी और गाने भी बजेंगे, जब कोई हमसे दूर होता है पर दिल के करीब होता है, और प्रदेश में होकर थी जो दिल को जोड़ रखता है वो फोन होता है, हम फोन पर बातें करते हैं, दिल की बातें करने से मन हल्का हो जाता है, हाल चाल भी पता चलता है। लेकिन एक बात यहाँ ये है श्रोताओं कि जो ये कम्युनिकेशन सिस्टम है, यानी जो आज जो विश्व दूर संचार दिवस यानी टेलीकम्युनिकेशन डे है, तो ये जो दूरियां हैं यकीनन इन संचार माध्यमों से कम तो हुई हैं, लेकिन आपको क्या लगता है ये कम हुई हैं या फिर और बढ़ गई हैं? आपको संगीतकार और अदाकारा बताने हैं।
1: आकाशवाणी मुंबई, राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा, चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू, जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी, आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील। त्यांच्या दौऱ्याचा हा तिसरा टप्पा आहे। प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्याची आतापर्यंतची संक्षिप्त माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण, अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल। युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील। स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत। भारतीय युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे। त्यांच्या नेदरलँड भेटीत महत्वाचे 17 करार झाले। सेमीकंडक्टर, दुर्मिळ खनिजं, हरित हायड्रोजन, उच्च शिक्षण, सायबर सुरक्षा, शेती, दुग्ध व्यवसाय, आरोग्य, पाणी व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांचा यात समावेश आहे। यावेळी दोन्ही देशांमध्ये व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यावर सहमती झाली। दहशतवादाविरोधात संघटित प्रतिकार करण्याबाबत उभय नेत्यांचं एकमत झालं। याखेरीज नेदरलँड्समध्ये लायडन विद्यापीठात जतन केलेला चोलकालीन अन्नाई मंगलम ताम्रपट मोदी यांना सुपूर्द करण्यात आला। त्याआधी प्रधानमंत्री मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी चर्चा केली। तिथंही दोन्ही देशांदरम्यान महत्वाचे व्यापारी करार झाले।
1: दिल्लीमध्ये सीएनजी पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं आजपासून 1 रुपया दरवाढ केली। त्यानुसार सीएनजीचे दर दिल्लीत 80.09 रुपये, गझियाबाद आणि नोएडा इथं 88.70 रुपये, गुरुग्राममध्ये 85.12 रुपये इतके झाले। या आठवड्याच्या सुरुवातीला सीएनजीच्या दरात इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं 2 पैशांची वाढ केली होती। चांदीच्या आयातीवर सरकारने निर्बंध घातलेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारने 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% वरून 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. जनगणना 2027 पहिल्या टप्प्यात गृहगणना सुरू झाली असून सरकारने त्यासाठी स्वगणनेचा पर्याय दिलाय. या अंतर्गत महाराष्ट्रात 1 ते 15 मे या कालावधीत 11,14,277 घरांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली त्यांनी आपल्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक उपलब्ध करून द्यावा. तसंच ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता आली नाही त्यांनी 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राज्यातल्या सर्व कुटुंबांना प्रत्यक्ष गणनेसाठी प्रगणक भेट देतील त्यावेळी त्यांना सहकार्य करावं आणि अचूक माहिती द्यावी असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे. एक देश एक निवडणूक या विधेयकासाठीच्या संयुक्त संसदीय समितीने काल बंगळुरूमध्ये राजकीय पक्ष कायदेतज्ञ आणि नागरी समाजातल्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी या विधेयकावर आपले विचार मांडले अशी माहिती समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी यांनी दिली. संयुक्त संसदीय समिती विविध राज्यांचे दौरे करून त्यांच्या हरकती आणि सूचनांची नोंद घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तिरुअनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीमुळे मुंबई दिल्ली रेल्वेमार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य प्रदेशातल्या रतलाम जिल्ह्यात आज पहाटे 5:15 सुमाराला या गाडीच्या B1 या डब्याला आग लागली. तेव्हा डब्यात 68 प्रवासी होते. मात्र 15 मिनिटांच्या आत सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली असून कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे 8 ते 10 प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून ओव्हरहेड दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरे हिला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यावर पुण्यातून आरोपीला काल अटक झाली होती. आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होतोय. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. रक्तदाबावर एकत्रितपणे नियंत्रण मिळवू, आपला रक्तदाब नियमितपणे तपासा, या सुप्त मारेकऱ्याला पराभूत करा ही यंदाची या दिवसाची संकल्पना आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होतोय. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी आयटीयू अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबाबत जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कर्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा पराभव केला. आयपीएल क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला. त्यामुळे गुजरात टायटन्स संघाची प्ले ऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारीने सामनावीर ठरला. आज धरमशाला इथं दुपारी 3:30 पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरू होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत

25 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी आज हे घोषित केलं. मात्र इबोलाचा उद्रेक अद्याप कोविड 19 मुळे निर्माण झालेल्या जागतिक आणीबाणीचे निकष पूर्ण करत नसून आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याची आवश्यकता नसल्याचं डब्ल्यूएचओनं म्हटलंय. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान द्वीप समूह आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागात आगेकूच केले. त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होईल अशी शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भात उद्या उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण। पुण्यात सर्वाधिक नोंदणी। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा। चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद। जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे। 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली। पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला। पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली। त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली। गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 3,688 कुटुंबांनी स्वगणना केली। गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबारमध्ये 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली। ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा, यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य न्यायाधीशांच्या स्वीकृत संख्येत आधीच्या 33 मध्ये वाढ करून आता 37 करण्यात आली आहे। अर्थातच आता एकूण न्यायाधीशांची संख्या 38 झाली आहे। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या अध्यादेश सुधारणा 2027 अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मंजुरी दिली। या संदर्भातील 1956 अध्यादेशातील ही सुधारणा आहे। जागतिक आर्थिक आणि भूराजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा कल सुरूच असून या महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 27,048 कोटी रुपये काढून घेतले आहेत। 2026 मध्ये आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी जवळपास 2,20,000 कोटी रुपये काढून घेतले आहेत। ही रक्कम 2025 या वर्षापेक्षा अधिक असून 2025 या संपूर्ण वर्षात हीच रक्कम 1,66,000 कोटी रुपये होती अशी माहिती एनएसडीएलनं दिली आहे। सीबीएसई म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंडळानं अभ्यासक्रमात तिसरी भाषा अनिवार्य केली आहे। येत्या 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होईल। आता 9वीपासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागतील आणि त्यातल्या किमान 2 प्रादेशिक भारतीय भाषा असणं आवश्यक राहील। मात्र 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 3ऱ्या भाषेचा पेपर नसेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे। नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे। या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती। नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत। हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे। या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील। तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते। यासह 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येणार आहेत। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील। त्यांच्या दौऱ्याचा हा 3रा टप्पा आहे।
प्रधानमंत्री आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टरसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल. युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील. स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत. भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे. चांदीच्या आयातीवर सरकारनं निर्बंध घातले आहेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारनं 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तिरुवनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयानं दिले आहेत. मध्य प्रदेशामधल्या नागदाजवळ आज पहाटे 5:15 सुमाराला या गाडीच्या एका वातानुकूलित डब्याला आणि गार डब्याला आग लागली तेव्हा डब्यातली सुरक्षा प्रणाली तात्काळ कार्यरत होऊन गाडी थांबली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. दोन्ही डबे उर्वरित गाडीपासून वेगळे करण्यात आले. रेल्वेमध्ये आगीसंदर्भातल्या विविध प्रणालींचे लेखापरीक्षण करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुका कार्यक्षेत्रात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती बाजार समितीनं दिली आहे. तालुक्यातील काही ग्रामीण भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचा प्रकार घडत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं यासंदर्भात परिपत्रक जाहीर केलं आहे. आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होत आहे. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध, निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक, सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होत आहे. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी ITU अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबद्दल जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. पुण्यात हडपसर इथं समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 9 पाण्याच्या साठवण टाक्याचं लोकार्पण तसंच मुंढवा इथला महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला. आयपीएल क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला. त्यामुळे गुजरात टायटन्सच्या संघाची प्ले ऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारायणनं सामनावीर ठरला. धरमशाला इथं पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. खेळ 3:30 सुरू होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरू होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा 6-4, 6-7, 6-2 असा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवला आहे. पुरुष एकेरीत इटलीच्या यानिक सिनरनं रशियाच्या दानिल मेदवेदेव याचा काल उपांत्य फेरीत 6-2, 5-7, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत सिनरचा सामना आज कॅस्पर रूड याच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. 5 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मिरी माली नाईक आपणा सर्वांचं स्वागत करते. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच आपण ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 प्रसारित करणार आहोत रंगबावरी ठुमरी या कार्यक्रमाचा भाग 8. लेखन मकरंद हिंगणे, सादरकर्त्या शैला सरदेशमुख. ठीक 6 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. 6:05 आनंद घेऊया लोकसंगीताचा, तर 6:30 भक्तिसंगीताचा. दरम्यान 6:25 प्रसारित करणार आहोत उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. दरम्यान रात्री 9-10 या वेळेत आपण विविध भारतीचं प्रसारण ऐकू शकाल. तर श्रोते हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. संध्याकाळचे 5:02 होत आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. रसिक हो, आज 17 प्रसिद्ध गझल गायक पंकज उदास यांचा जन्मदिवस. मधुर आवाज, भावपूर्ण गायकी आणि उर्दू गझलांना लोकप्रिय बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ऐकूया नाम चित्रपटातील पंकज उदास यांनी गायलेलं आनंदबक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: रसिक हो, आपण ऐकत आहोत हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AR या मोबाईल ॲपवर. पंकज उदास यांच्या चित्रपटातील गझल रचना शिवाय स्वतंत्र गझल रचना प्रसिद्ध आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. ऐकूया घायल चित्रपटातील पंकज उदास आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील अंजान यांची रचना. संगीत ऐकूया बप्पी लहरी यांचं.

0: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना, सतर्क रहा।
1: बाबा कॉलेजची फी जास्त आहे।
2: बेटा
3: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते।
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल।
4: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ KYC ने KYC अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री। चल
1: कुठे
4: ऍडमिशन घ्यायला, खातं झालं ऍक्टिव्ह।
1: RBI सांगते
0: जाणकार बना, सतर्क रहा।
5: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया साजन चित्रपटातील पंकज उदास यांच्या आवाजात समीर यांची रचना, संगीत आहे नदीम श्रवण यांचं।

0: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
2: रसिक हो, पंकज उदास यांनी मृदू आणि शांत संगीत, भावपूर्ण शब्दरचना म्हणजेच गझल ऐकूया. मोहरा चित्रपटातील पंकज उदास आणि साधना सरगम यांच्या आवाजात इंदिवर यांची रचना, संगीत आहे विजू शहा या.

रसिक हो याबरोबर हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. संध्याकाळचे 5:30 होत आहेत.

दादरा, कहरवा, कजरी, चैती, सावन, झुला वगैरे अनेक प्रकार ठुमरीमध्ये येतात. यालाच उपशास्त्रीय किंवा ललिता संगीत असंही म्हटलं जातं. गायकीच्या दृष्टीनं त्यातल्या काही गोष्टी समान असल्या तरी त्यातलं साहित्य, चलन आणि शैलीत वेगळेपण आहे.

दादरा हा दादरा तालामध्ये किंवा कहरवा तालामध्ये गायला जातो. कहरवा तालातला दादरा थोडा कमी लयीत असतो.

0: रंग बावरी ठुमरी।
1: रसिको, आत्ताचा आपण कार्यक्रम ऐकलात, रंग बावरी ठुमरी या कार्यक्रमाचा भाग आठवा। लेखन होतं मकरंद हिंगणे यांचं आणि सादरकर्त्या होत्या शैला सरदेशमुख।
2: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
3: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध। नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन।
2: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध। संपर्क 9607174883।
4: शेतीमध्ये खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर याविषयी जाणून घेऊयात मृदाशास्त्रज्ञ विकास धामापूरकर यांच्याकडून।
5: सेंद्रिय पदार्थ जर वापरले तर त्याचे खूप मोठे फायदे शेतकरी बंधूंना दिसू शकतात।
4: संवादक निलेश जोशी, सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके। नक्की ऐका सोमवार दिनांक 18 मे 2024 रोजी सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, आता ठीक 6 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत।

0: फक्त कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप.
2: रसिक हो, आपण ऐकत आहोत लोकसंगीत आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.

6 MHz आणि न्यूज ऑन AR या मोबाईल ॲपवर ऐकूया माधुरी पुरंदरे आणि सहकारी यांनी गायलेली शाहीर बापूसाहेब घरल यांची रचना. संगीत आहे राम कदम यांचं.

0: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन
0: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध संपर्क 96 07 17 84 83
2: शेतीमध्ये खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर याविषयी जाणून घेऊयात मृदा शास्त्रज्ञ विकास धामापूरकर यांच्याकडून.
3: सेंद्रिय पदार्थ जर वापरले तर त्याचे खूप मोठे फायदे शेतकरी बंधूंना दिसू शकतात.
2: संवादक निलेश जोशी, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. नक्की ऐका सोमवार दिनांक 18 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
5: रसिको लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनंत चिपकर यांनी गायलेली सदाशिव कामंत याची रचना. संगीत आहे सोमनाथ परब यांचं.

रसिक हो, याबरोबर लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे, FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. संध्याकाळी 6:25 होत आहेत. ऐकूया उद्या दिनांक 18 मे 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या आमची प्रातःकालीन सभा चालू होईल 5:51. यामध्ये संकेतधून, प्रसारण उद्घोषणा आणि विशेष समन्वयित इतर कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास. त्यानंतर 9 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 3 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. सायंकाळी 5:00 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण ऐकू शकाल. यामध्ये सुरुवातीला प्रसारण उद्घोषणा आणि कार्यक्रमांची रूपरेषा, त्यानंतर मराठी चित्रपट संगीत प्रसारित होईल. 5:30 शेतीमध्ये खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर याविषयी मृदा शास्त्रज्ञ विकास धामापूरकर यांच्याशी निलेश जोशी यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहे डॉक्टर दीपक ठमके. 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 6:05 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 6:25 मंगळवार दिनांक 19 मे रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार. 6:30 आकाशवाणी प्रसारण सेवेची 90 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्तानं विशेष कार्यक्रम, लेखन आणि निवेदन श्री सुहास नंदुरे यांचं. 6:35 भक्तिसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 7:00 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आणि त्यानंतर 7:10 पासून

0: ते रात्री 11:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम प्रसारित होतील. तर ही होती उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया आजचा सुविचार. मेहनत इतकी शांतपणे करा की यश तुमचा आवाज बनेल. याचा अर्थ, आपण केलेल्या कामाची सतत जाहिरात करण्यापेक्षा शांतपणे, प्रामाणिकपणे आणि सातत्याने मेहनत करावी. जेव्हा खरं यश मिळतं तेव्हा तेच आपल्या कष्टाची साक्ष देतं आणि लोक आपोआप आपल्या कामाची दखल घेतात.
1: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज. श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी. रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
3: शेतीमध्ये खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर याविषयी जाणून घेऊयात मृदा शास्त्रज्ञ विकास धामापूरकर यांच्याकडून.
4: सेंद्रिय पदार्थ जर वापरले तर त्याचे खूप मोठे फायदे शेतकरी बंधूंना दिसू शकतात.
3: संवादक निलेश जोशी, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. नक्की ऐका सोमवार दिनांक 18 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज. श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
0: आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. संध्याकाळचे 6:30 होत आहेत. आनंद घेऊया भक्तिसंगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनंत चिपळेकर यांनी गायलेली राम मोरे यांची रचना. संगीत आहे सोमनाथ परब यांचं.

0: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाईडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वाईडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन
0: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध संपर्क 96 07 17 84 83
2: रसिक हो आपण आनंद घेत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रमात आता ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेला संत नामदेवांचा अभंग संगीत आहे केदार प्रभाकर यांचं

0: कमी वेळा जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना, सतर्क रहा।
1: बाबा कॉलेजची फी जास्त आहे।
2: बेटा
1: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते।
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल।
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ KYC ने KYC अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री। चल
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला, खातं झालं ऍक्टिव्ह।
1: RBI सांगते
0: जाणकार बना, सतर्क रहा।
4: रसिक हो, आपण ऐकत आहोत भक्ती संगीत आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आता ऐकूया श्रीधर फडके यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली नितीन अखावे यांची रचना।

0: शेतीमध्ये खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर याविषयी जाणून घेऊयात मृदा शास्त्रज्ञ विकास धामापूरकर यांच्याकडून.
1: सेंद्रिय पदार्थ जर वापरले तर त्याचे खूप मोठे फायदे शेतकरी बंधूंना दिसू शकतात.
0: संवादक निलेश जोशी, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. नक्की ऐका सोमवार दिनांक 18 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
3: कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुनंदा सोहनी आणि सहकारी यांनी गायलेली पंढरीनाथ सोनावणी यांची देशभक्तीपर रचना.

0: याबरोबर भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून, FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर. आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 आपण ऐकू शकाल मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आता ऐकूया काही जाहिराती आणि संदेश.
1: वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
3: श्रोते हो, एखादी वास्तू, इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
4: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
1: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक,
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती।

0: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
0: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: पिंकीच्या फीची.
1: बघू 20,000 कर्ज लगेच. कोण देतय? व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज. तेही तपासून झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 688 कुटुंबांनी स्वगणना केली. गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबार जिल्ह्यात 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा. यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं

सीबीआयने सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात येत्या मंगळवारी बोलवलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्यशिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवडश्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पुण्यात हडपसर इथं समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं भूमिपूजनही दूरस्थ पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. राज्याच्या विकास आणि पायाभूत सुविधांसाठी वाळू आवश्यक आहे, मात्र वाळू वाहतूक ही नियमांच्या चौकटीत आणि रॉयल्टीनुसारच झाली पाहिजे. चुकीच्या पद्धतीनं वाळूचं उत्खनन आणि वाहतूक चालू देणार नाही. त्यासाठी राज्यभर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नागपूरसह भंडारा आणि विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तर महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवणारा नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागानं या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 4,116 कोटी रुपयांच्या कामाचे कार्यारंभ आदेश जारी केले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पांतर्गत उंबरपाडा, सारन्यावन, प्रतापगड, राक्षसभुवन, मिलान, घोडी, उखेडमाळ, सावरपाडा आणि देवमाळ या 9 ठिकाणी धरणं उभारली जाणार आहेत. याशिवाय माणखेड आणि सालभोये इथं मोठं जलसाठे तसंच अत्याधुनिक पंप हाऊस, इलेक्ट्रो मेकॅनिकल यंत्रणा आणि जलवाहिन्यांचं जाळं तयार होणार आहे. दरम्यान नाशिक शहरासह जिल्ह्यात 26 प्रकल्पांमध्ये आता केवळ 32% पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. जिल्ह्यात दररोज 116 टँकर, 242 फेऱ्या करत तहानलेली गावं आणि वाड्यावस्तींवर पिण्याचं पाणी पोहोचवत आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 44 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: विभागाचा मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहिला तर कायम खुशहाल।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँडचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले। विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टरसन यांनी त्यांचं स्वागत केलं। दोन दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टरसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रातल्या सहकार्यावर भर दिला जाईल। प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टरसन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रियल या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत। हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे। या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 8800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील। तसंच नरेंद्र मोदी ऍप आणि माय जीओव्ही ओपन फोरमच्या माध्यमातून माहिती पाठवता येऊ शकते। यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील। थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं। इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला। चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रेयांशी वलीशेट्टी हिने महिला एकेरी प्रकारात रौप्य पदक पटकावलं, मात्र अंतिम फेरी चीनच्या आन ची युआन हिच्याकडून तिला 14-21 6-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं सुरू असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्सपुढे विजयासाठी 223 धावांचं आव्हान ठेवलं आहे। पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या। व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे। विराट कोहलीनं 58 तर देवदत्त पड्डीकलनं 45 धावांचं योगदान दिलं। शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्सच्या 18 षटकात 6 बाद 183 धावा झाल्या होत्या। या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात होत आहे। थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली। याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं। हवामान। गेल्या 24 तासात राज्यात कमाल तापमानात वाढ झाली। सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती आणि वर्धा इथं 46° सेल्सिअस नोंदवलं गेलं। येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना 30 जूनपूर्वी जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण, पुण्यात सर्वाधिक नोंदणी। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा। आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। अपने सुझाव नमो ऐप या माई गोव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
3: लवकर टिफिन पैक करा राजू। हाँ। मोबाइल सोड़।
4: आओ ताई, बँकेचा नंबर हवा है, रिफंड नहीं आला है। आला लगेच कॉल करतो।
3: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ति बँकेच्या नकली वेबसाइट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात।
4: मग योग्य नंबर
3: बँकेच्या ऑफिशियल वेबसाइट किंवा कार्ड वर।
4: तुम्ही तर वाचवलं ताई।
3: कामापासून नाही।
5: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल। झाली सोय। कशाची?
6: टिंकीच्या फीची।
3: बघू, 20,000 कर्ज लगेच? कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या, कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून। झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय।
5: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।

0: Wheel.
1: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
2: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
1: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक।
2: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
1: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर संकटातील सोबती।
3: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका। सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर।

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 megahertz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशव्यापी SIR म्हणजेच मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा भारत निवडणूक आयोगानं नुकतीच केली आहे. या टप्प्यात 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम राबवली जाईल. यात आपल्या महाराष्ट्राचाही समावेश आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या प्रक्रियेचे विविध पैलू समजावून सांगण्यासाठी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर सर आज आपल्या सोबत आहेत. पारकर सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. आता SIR म्हणजे काय आणि त्याचा उद्देश याबद्दल काय माहिती द्याल?
1: SIR चा फुल फॉर्म आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, आणि थोडक्यात आपण मराठीत म्हणतो विशेष सखोल पुनरीक्षण. म्हणजे आपल्या ज्या मतदार याद्या असतात त्याचं सखोलपणे पुनरीक्षण करणं, पुन्हा नव्याने त्या तयार करणं, याला आपण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन किंवा SIR म्हणतो. यापूर्वी असं विशेष सखोल पुनरीक्षण 2002 ते 2004 या कालावधीत आपल्या देशामध्ये झालं होतं, आणि त्यावेळी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातच म्हणजे 2002 मध्ये असं पुनरीक्षण झालं होतं. त्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालंय आणि या कालावधीत मोठ्या प्रमाणात स्थलांतरण सुद्धा झालंय. अनेक व्यक्ती गावातून शहराकडे आणि शहरातून शहराकडे अशी स्थलांतरित झालेली आहेत, आणि दरम्यानच्या कालावधीत दरवर्षी संक्षिप्त प्रमाणात पुनरीक्षण केलं जात होतं. मात्र संक्षिप्त पुनरीक्षण कालावधी जो असतो त्यावेळी घरोघरी जाऊन मतदारांची खात्री केली जात नाही. केवळ मतदारांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे किंवा कॅम्पमध्ये जे काही अर्ज प्राप्त होतात त्या अर्जाच्या आधारे मतदार यादीमध्ये सुधारणा किंवा वगळणी किंवा ऍडिशन केलं जातं. मात्र मतदार याद्याच्या

0: सखोल पुनरीक्षणाच्या कालावधीत मतदारातील प्रत्येक नोंद तपासली जाते. त्यासाठी निवडणूक आयोगाचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर किंवा बीएलओ थोडक्यात म्हणतो, ते घरोघरी जाऊन मतदाराच्या अस्तित्वाविषयी खात्री करून घेतात आणि मतदाराच्या सर्वसाधारण रहिवासाच्या जागी संबंधित मतदार राहत असल्याबाबत व त्याबाबत खात्री झाली असल्यास त्या मतदाराकडून प्राप्त झालेला गणना फॉर्म माहिती त्याच्यात भरून घेतात त्या गणना फॉर्म मध्ये आणि त्याच्या आधारे मतदार यादी तयार केली जाते. त्यामुळे मतदार यादी दोषविरहित आणि अधिकाधिक अचूक बनते आणि जुन्या मतदार यादीतील दुबार, मृत तसेच स्थलांतरित व्यक्तींची नावे आपोआप वगळली जातात. हाच ह्या एसआयआरचा किंवा विशेष सखोल पुनरीक्षणाचा उद्देश आहे.
1: सर, म्हणजे थोडक्यात प्रत्यक्ष अंतिम मतदार यादी प्रकाशित होण्याच्या आधी खूप साऱ्या प्रक्रिया या दरम्यान पार पाडल्या जाणार आहेत. मग या प्रक्रियेचं राज्यातलं वेळापत्रक नेमकं काय आहे?
0: या सखोल पुनरीक्षणाच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये 30 जून 26 ते 29 जुलै 26 या कालावधीत आमचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा बीएलओ म्हणतो ते घरोघरी जाणार आहेत आणि जो गणना फॉर्म आहे तो प्रत्येक मतदाराला नेऊन देणार आहेत. आणि जो गणना फॉर्म असतो त्या गणना फॉर्म मध्ये त्या मतदाराची आत्ताची माहिती असणार आहे आणि त्या माहितीच्या खाली त्या मतदाराची 2002 ते 2004 या कालावधीत जो तयार झालेला होता त्या कालावधीतील माहिती भरावायची आहे. आणि त्यासाठी आपला जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असणार आहे तो त्या व्यक्तीला, ज्या मतदार असतील त्यांना सहकार्य करणार आहे. कारण ही माहिती या व्यक्तीकडे, म्हणजे आमचा जो बीएलओ आहे त्याच्याकडे उपलब्ध असणार आहे आणि त्या माहितीच्या आधारे फक्त तो खातरजमा करून घेणार आहे त्या मतदाराकडून की ही माहिती बाबा तुझी जुनी माहिती आहे ही बरोबर आहे ना, याची ती खातरजमा करून तो त्या मतदाराला सांगणार आहे की जुनी माहिती सुद्धा या फॉर्म मध्ये भर आणि गणना फॉर्म भरून त्याच्याकडून सही करून, आणि तो जर व्यक्ती नसेल तर त्याची रिलेटिव्ह कोण असेल त्या रिलेटिव्ह कडून सही करून हा गणना फॉर्म मतदार केंद्रस्तरीय अधिकारी जो असणार आहे तो ताब्यात घेणार आहे. आणि त्यावेळी जर संबंधित मतदार हा गणना फॉर्म त्याला परत करू शकला नाही तर जो आमचा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहे तो पुन्हा काही दिवसांनी तिथे भेट देणार आहे आणि त्या मतदाराने भरलेला गणना फॉर्म तो आपल्या ताब्यात घेणार आहे. अशा प्रकारे हा गणनेचा कालावधी पूर्ण करणार आहे. हाऊस टू हाऊस इन्युमरेशन म्हणता येईल आपल्याला. आणि हाऊस टू हाऊस इन्युमरेशन झाल्यानंतर जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्या माहितीच्या आधारे या मतदार याद्यांचा प्रारूप प्रसिद्धी 5 ऑगस्ट 2026 ला होणार आहे. 5 ऑगस्ट 2026 ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत यादी प्रसिद्ध होणार आहे. यादीमध्ये ज्या काही नोंदी असतील त्याच्यामध्ये दावे किंवा हरकती करण्यासाठी हा 1 महिन्याचा कालावधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या हरकतींवर कार्यवाही करणं, हिअरिंग घेणं, म्हणजे आपण नोटीस देऊन त्यांना सुनावणीची प्रक्रिया सुद्धा राबवली जाणार आहे आणि क्लेम्स अँड ऑब्जेक्शन किंवा दावे आणि हरकती निकालात काढून त्यासाठीची प्रक्रिया 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. म्हणजे थोडक्यात 5 ऑगस्ट 2026 ते 3 ऑक्टोबर 2026 या कालावधीत दावे हरकती निकालात करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. याच्या मतदार याद्यांचं फायनल पब्लिकेशन किंवा आपण अंतिम प्रसिद्धी म्हणतो ती 7 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात येणार आहे. अशा प्रकारे सुमारे 3 महिन्याचा हा कार्यक्रम असणार आहे.
1: सर, तुम्ही आताच 2002 मतदार यादीचा उल्लेख केलात, त्यावेळच्या यादीचा आणि या प्रक्रियेचा नेमका काय संबंध आहे? आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातल्या एसआयआर साठी 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता तारीख असेल असं निवडणूक आयोगानं म्हटलंय, याचा अर्थ आमच्या श्रोत्यांना कसा समजावून सांगाल?
0: ज्यावेळी आपण आपल्या मतदार यादीमध्ये नाव घालायचं असेल तर घटनात्मक तरतूद अशी आहे की संबंधित व्यक्ती 18 वर्ष वय पूर्ण झालं असलं पाहिजे आणि तो भारताचा नागरिक असला पाहिजे. आताचा जो मतदार आहे त्याचं नाव 2004 पूर्वीच्या मतदार यादीमध्ये असेल तर त्याला आपण सहज म्हणू शकतो की तो भारताचा नागरिक होता, तो पहिल्यापासून भारताचा नागरिक आहे. आणि त्या गोष्टी सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे फक्त त्यावेळची म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणाची यादीच 2002 उपलब्ध आहे. म्हणून यापूर्वी झालेलं विशेष सखोल पुनरीक्षण 2002 ते 2004 या कालावधीतच पूर्ण भारतात झालेलं आहे हे पहिल्यांदाच बोललेलो आहे. त्यामुळे 2002 यादी याच्यासाठी जुळवणी करण्यासाठी किंवा मॅपिंग करण्यासाठी आपण वापरतोय. आणि दुसरा तुमचा प्रश्न होता की 1/10/2026 हा दिनांक क्वालिफाईंग डेट म्हणून नमूद केलेला आहे ते काय? त्या विशिष्ट तारखेला एखाद्या मतदाराचं वय 18 वर्ष पूर्ण होत असेल तर त्या तारखेपर्यंतचे सर्व जे सिटिझन्स किंवा नागरिक असतात ते मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करण्यास पात्र ठरतात. आता या आपल्या एसआयआर कालावधीत जो क्वार्टर येतोय म्हणजे 4 तारखा म्हणजे कुठल्या आहेत तर 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर. आपला जो एसआयआर सुरू होतोय त्या कालावधीत येणारी तारीख म्हणजे 1 ऑक्टोबर आहे. आणि त्यामुळं 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक धरून त्या दिनांकापर्यंत 18 वर्ष पूर्ण झालेले जे नागरिक असतील त्यांना मतदार यादीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्रता प्राप्त होते. त्याच्यामुळे 1/10/2026 हा अर्हता दिनांक नमूद करण्यात आलेला आहे.
1: सर, म्हणजे थोडक्यात जुन्या मतदारांची पडताळणी आणि नव्या मतदारांची नोंदणी अशी ही प्रक्रिया असणार आहे, आणि त्यासाठीच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन पडताळणी करणार असल्याचंही तुम्ही सांगितलं. पण मग या पडताळणीसाठी मतदारांनी नेमकी कोणती तयारी ठेवायला हवी?
0: एक तर सध्याचं मतदाराचं नाव आणि नोंदी तर आपल्याकडे सहज उपलब्ध आहेत, आणि याच मतदाराच्या 2002 ते 2004 मधील नाव आणि नोंदी ह्याची जुळवणी करण्याचं काम हे आमचे जे बीएलओ आहेत किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत हे मागील 2 ते 3 महिन्यापासून करत आहेत. त्याच्यामुळं मतदारांना काही जास्त त्रास होऊ नये या दृष्टीने, कारण प्रत्येक मतदाराला आपली 2002 ते 2004 कालावधीत मतदार यादीमध्ये आपलं नाव कुठे होतं, काय क्रमांक होता, अनुक्रमांक होता, काय पोलिंग स्टेशन क्रमांक होता याची माहिती असणं जवळजवळ अशक्य आहे. यासाठी काय करतोय की आमचा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी स्वतःच ही माहिती शोधून ठेवतो आहे, आणि त्यामुळं ती जी माहिती आहे 2002 ते 2004 या मतदार याद्या आहेत ह्या आमच्याकडे संपूर्ण भारतामध्ये उपलब्ध होत्या, कारण हा परमनंट डॉक्युमेंट आहे आणि सगळीकडे तो उपलब्ध होता. आणि तो त्या डॉक्युमेंटच्या आधारे भारत निवडणूक आयोगाने सर्व याद्या 2002 ते 2004 संकलित याद्या त्यांच्या वेबसाईटवर किंवा संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर त्याच्या आधारे आमचा बीएलओ स्वतः सध्या जुळवणी करत आहे. त्या व्यतिरिक्त जर मतदाराला त्याचं 2002 मधील नाव किंवा 2002 ते 2004 यामधील भारतातील कुठल्याही राज्यात कुठल्याही शहरात कुठल्याही मतदारसंघात जर तो मतदार 2002 ते 2004 या कालावधीत असेल तर त्याचं नाव आणि त्याच्या नोंदी सहजरित्या त्याला मतदाराला सुद्धा शोधणं शक्य आहे. त्याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मी तुम्हाला संकेतस्थळाचं नाव सुद्धा सांगतो, voters.eci.gov.in voters.eci.gov.in या जर संकेतस्थळावर एखाद्या व्यक्तीने तिथे प्रवेश केला आणि त्या संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच पानावर सर्च युअर नेम 2002 इलेक्टर रोल असं येतं, आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या जुन्या इलेक्टर रोल मधलं नाव सुद्धा आपण सहज शोधून ठेवू शकतो. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ही कार्यवाही त्याच्या स्तरावर करणारच आहे, पण त्याआधी आपण सुद्धा आपलं नाव 2002 ते 2004 यादीमध्ये होतं याची खातरजमा इथे जाऊन करू शकतो. त्याच्यासाठी तिथे काही जास्त काही करायचं नाहीये. तिथे आपलं राज्य निवडायचं आहे, आपला जिल्हा निवडायचा आहे, आपला जर मतदारसंघ आपल्याला माहीत असेल तर तो निवडायचा आहे, आणि आपलं एक स्वतःचं नाव जे आहे त्यावेळी 2002 मध्ये जे नाव असेल त्या किंवा आता तेच असेल तर 2002 मध्ये जे नाव असेल ते तिथे नमूद करायचं आहे, आणि ते नाव नमूद केल्यानंतर आपल्याला आपलं 2002 मतदार यादीमधील सर्व डिटेल्स सहज उपलब्ध होऊ शकतात. आणि आता असंही असू शकतं की 2002 मध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव असणार नाही, कारण त्याचं

0: मॅपिंगच झालेलं ना, म्हणजे जुनी माहिती ज्यांना सापडत नाही आणि अर्धवट माहितीच्या आधारे फॉर्म दिलेला आहे अशा व्यक्तींच्या बाबतीत मतदान नोंदणी अधिकारी आहे किंवा इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन ऑफिसर म्हणतो तो त्यांना नोटीस पाठवणार आहे. त्यांच्या घरी नोटीस जाईल की तुमची अशी अशी जी माहिती आहे ती चुकीची आहे, तुम्ही मॅपड झालेलं नाही, तुमची जुळवणी जुन्या यादीशी झालेली नाही किंवा तुमचं जुन्या यादीमध्ये काही अस्तित्व सापडलेलं नाही किंवा तुमच्या पॅरेंटचं, तर अशा वेळी तुम्ही येऊन आम्हाला काही तुमच्या जुन्या अस्तित्वाबाबतचे डॉक्युमेंट कागदपत्र असतील तर ते तुम्ही सादर करावेत अशा प्रकारची नोटीस त्यांना जाईल. नोटीस नंतर ते लोक ती जे कोण ज्यांना नोटीस जाईल तर त्यांनी सुनावणीसाठी उपस्थित राहायचं आणि सुनावणीसाठी उपस्थित राहताना त्यांनी त्यांच्या बरोबर त्यांचं 2002 ते 2004 पूर्वीच्या अस्तित्वाचे कागदपत्र जे काही असतील जे भारत निवडणूक आयोगाने विहित केलेले आहेत तर ते कागदपत्र येऊन आणून या संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांना द्यावयाचे आहेत आणि त्या आधारे त्या दावे व हरकतीचा सखोलपणे तपासणी करून मतदार नोंदणी अधिकारी त्याच्यामध्ये अंतिम निर्णय घेणार आहे.
1: सर, तुम्ही आतापर्यंत जी काही माहिती दिली आहे त्यावरनं कळतंय की ही प्रक्रिया किती मोठी आहे आणि मग त्यासाठी मोठं मनुष्यबळही लागणार असेलच, त्याचं नियोजन कसं केलंय?
0: यामध्ये काय झालंय, ही प्रक्रिया 2025 मध्ये सुरू झाली आहे. बिहार निवडणुकांच्या पूर्वी बिहारमध्ये ही सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया झाली, त्याच्यानंतर देशातील 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुद्धा ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत ही कार्यवाही झालेली आहे आणि त्या कालावधीत त्यांना जे काही अनुभव आले, त्यांना काय मनुष्यबळ वापरावं लागलं या सगळ्याचा आढावा आम्ही महाराष्ट्र किंवा इतर राज्य सुद्धा घेत होती आणि त्याप्रमाणे आम्हीही 2-3 महिन्यापासून याबाबतची तयारी सुरू केली आहे. बूथ लेवल ऑफिसर म्हणजे त्याला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपण जो म्हणतो तो या सगळ्यातला सर्वात महत्वाचा व्यक्ती किंवा अधिकारी म्हणता येईल. महाराष्ट्रामध्ये एकूण 1,253 मतदान केंद्र आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्राला एक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्याचे भारत निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. सर्व मतदान केंद्रांकरता 1,253 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे नेमलेले आहेत. हे कोण असतात तर राज्य शासनाचे किंवा जे लोकल बॉडी असतात त्यांचे क्लास 3 आणि त्यापेक्षा जास्त दर्जाचे अधिकारी असतात, कर्मचारी किंवा अधिकारी असतात. त्या व्यतिरिक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना दुसरे जे विभाग असतात प्रशासकीय विभाग आहेत या सर्वच कर्मचाऱ्यांचं सहकार्य आपण इथे उपलब्ध करून घेणार आहोत.
1: सर, मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी आणि प्रत्येक पात्र मतदाराचा मताधिकार सुरक्षित करण्यासाठीची ही खूप व्यापक प्रक्रिया आहे, त्याबद्दल तसंच या मोहिमेबद्दल राज्यातल्या मतदारांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांवर तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये माहिती दिलीत, त्यासाठी आपला वेळ दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: संपादन आणि सादरकर्त्या गौरी देशमुख,
1: प्रसारण सहाय्य सुनीता पांडा, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमच्या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपले स्वागत करते. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 27

वैशाख शके 1948 दिनांक 17 मे 2026. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत कीर्तनकार अश्विनी भट यांचं दूरसंचाराचं जाळं हे कीर्तन.

संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी स्वतः साधना करून भगवंताची प्राप्ती करून घेतली. देवाचा अनुभव म्हणजे साक्षात्कार करून घेतला आणि तो इतरांना दाखविण्याची त्यांची शक्ती होती. इतकंच नाही तर इतरांना देव मिळावा कळावा ही तळमळ मातेच्या उत्कट कळवळ्यासारखी होती. अंतःकरणात अपार दया असल्यामुळे लोक आपल्याकडे येण्याची वाट न पाहता ते लोकांच्या दारात गेले, कारण त्यांना माहीत होते की विषयात रंगलेली लोक देवप्राप्तीबाबत झोपलेलेच असणार. म्हणूनच ते लोकांच्या द्वारी गेले, त्यांना जागं करून उठवलं. मी रससेवन करीत आहे आणि तुम्हाला तो देतो आहे अगदी फुकट. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मूल काही. पहा तर तो सेवन करून आणि एकदा का हा रामरस सेवन केलात म्हणजे पुन्हा पुन्हा विषयाद्वारे तुम्ही हिंडणार नाही. दैवी गुणांचा ऱ्हास होत चालला आणि आसुरी संपत्ती वाढू लागली की तुकाराम महाराजांसारखे संत अवतार घेऊन जगाचा तोल सांभाळतात. दैवी संपत्तीचं रक्षण करणं हे फार कठीण कार्य. तेव्हा समाजात दैवी संपत्तीची माणसं निर्माण करण्याचं कार्य संत करीत असतात. मनुष्य जे पाहतो ऐकतो शिकतो वाचतो त्या सर्वांचे संस्कार प्रतिक्षणी त्याच्या मनावर होत असतात. चांगल्या संस्काराने दैवी प्रकृतीचा तर वाईट आणि अनिष्ट संस्काराने आसुरी प्रकृतीचा माणूस तयार होतो. देशकाल परत्वे आचार विचारात फरक पडत असतो. विज्ञानातील आश्चर्यकारक शोधांनी जग अगदी आकुंचित झालं आहे, त्यामुळे व्यवहाराची देवाणघेवाण वाढली आहे. दूरसंचारचं जाळं जगामध्ये क्रांती करीत आहे. त्यापैकी 1874 मध्ये टेलिफोनचा शोध लागला. अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी हा शोध लावला. या शोधामुळे ट्रंकॉल STD ISD करून जगातील कुठल्याही भागात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांशी मित्रमैत्रिणीशी किंवा आणखी कुणाशीही आपल्याला संपर्क साधायचा असेल तर आपण क्षणातच संपर्क साधू शकतो. आता टेलिफोनचा शोध लागण्यापूर्वी किती गैरसोय होत होती याची कल्पना केली तर असं म्हणता येईल की समजा एखाद्याला हार्ट अटॅक आला तर टेलिफोन अभावी डॉक्टरकडे घेऊन जात असतानाच कधी कधी रोगी मध्येच दगावत असे. आता आमचंच पाहना, कर्जतला आमचे एक ओळखीचे ग्रहस्थ राहतात, त्यांना शेतात काम करत असताना साप चावला. पावसाळ्याचे दिवस होते, साप चावला आणि हे ग्रहस्थ बेशुद्ध पडले. पुढे टॅक्सीतून मुंबईला आणत असताना अर्ध्या रस्त्यावरच त्यांनी प्राण सोडले. पण आज मात्र परिस्थिती इतकी सुधारली आहे की आमच्या शेजारच्या काकू पाय घसरून पडल्या तेवढ्यात नातवाने डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर 15 मिनिटात हजर. तात्पुरता इलाज करून डॉक्टरांनी काकूंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतले आणि महिनाभरात त्यांचा पाय बरा झाला. म्हणजेच अचानक एखादं दुखणं किंवा अपघात अथवा हार्ट अटॅक आला असे कुठलेही प्रसंग आले असता फोन करून तात्काळ डॉक्टरशी संपर्क साधता येतो. टेलिफोन ही आज गरजेची वस्तू झाली आहे. MTNL 1986 स्थापना झाली आणि स्थापना झाल्यापासून या कंपनीनं म्हणजे अवघ्या 12 वर्षात मुंबईची जीवनरेखा बनली आहे. ती वैयक्तिक आणि कॉर्पोरेट ग्राहकांची संदेश दूरवहनाची प्रत्येक गरज पूर्ण करून साध्या टेलिफोनपासून ते ISDN म्हणजे इंटिग्रेटेड सर्व्हिसेस डिजिटल नेटवर्क, डेटाकॉन सर्व्हिसेस ते आयनेट, MTNLनं आपलं तंत्रज्ञान अद्ययावत करून पूर्ण जग आपल्या हातापाशी आणलंय. संदेश दूरवहनामधील जागतिक प्रगतीच्या पाऊलाबरोबर पाऊल ठेवण्याशी MTNL सतत जागरूक आहे. 12 मे ते 17 मे MTNL सप्ताह, नेहरू सेंटर येथे 13 मे ते 17 मे या दरम्यान टेलिकॉम एक्सपो मधील MTNL प्रदर्शन भरवलं आहे. मुंबईत MTNLचे जवळजवळ 20 लाख ग्राहक आहेत. त्याच्याही पुढे जाऊन आज बाजारात पेजर्स आलेले आहेत, मोबाईल टेलिफोन, सेल्युलर टेलिफोन्स, तसेच इंटरनेट. म्हणजेच ट्रेनमधून प्रवास करीत असताना किंवा कारमध्ये वा कुठेही रस्त्यावर असलेल्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आपण फिरवला की तत्काळ त्याच्याशी संपर्क साधता येतो. डॉक्टरांचा मोबाईल नंबर फिरवून रोगाची लक्षणं सांगून औषध कुठलं घ्यावं याचा सल्ला घेता येतो. मग रेडिओ पेजिंग, इलेक्ट्रॉनिक्स, टेलेक्स अशी नवनवीन प्रगती होतच आहे. एका देशातल्या कॉम्प्युटरला दुसऱ्या देशातील कॉम्प्युटर जोडलेला इथून तिथं क्षणातच मेसेज देता येतो. इथे शब्द टाईप केले की क्षणातच तिथं परदेशात टेलेक्स मेसेज मिळालाच म्हणून समजा. टेलिफोनवरून हल्ली बँकेत सुद्धा काही बँकेत व्यवहार करता येतात.
इन्सॅट ग्रह अवकाशात सोडून त्यामुळे अनेक गोष्टींचा उलगडा होतो. टीव्हीवर बातम्या येतात किंवा शेअर बाजारातील उलाढाली म्हणा, बदललेले भाव क्षणातच समजतात. हल्ली अनेक प्रकारचे कॉम्प्युटर सुद्धा बाजारात उपलब्ध झाले आहेत. मोठमोठ्या ऑफिसमध्ये, बँकेमध्ये कॉम्प्युटरवरच कर्मचारी काम करताना दिसतात. अगदी हॉस्पिटलमध्ये सुद्धा कॉम्प्युटर आलेले आहेत. एखादा पेशंट कुठल्या वॉर्डमध्ये आहे विचारलं तर काउंटरवरील कर्मचारी कॉम्प्युटरची बटणं दाबतो आणि क्षणातच अमुक अमुक मजल्यावर अमुक अमुक वॉर्डमध्ये हा पेशंट आहे असं सांगतो, किंवा त्याला डिस्चार्ज मिळालाय की काय या सगळ्या गोष्टींची माहिती क्षणातच कॉम्प्युटर देते आणि बरोबर त्या पेशंटची भेटसुद्धा घेता येते. 10-12 माणसांची कामं एक एक कॉम्प्युटर करतो. अणू चाचणीची बातमी आदल्या दिवशी 4:15 पण त्याच दिवशी संध्याकाळी 6 रेडिओवर तसेच सगळ्या वर्तमानपत्रातून झळकली. म्हणजेच दूरसंचारचं हे जाळं

दूरवर पसरलंय, त्यामुळे ज्ञानभंडार खुलं झालंय आणि व्यवहाराची देवाणघेवाण वाढली आहे. विज्ञानाच्या आधारे राष्ट्राची प्रगती करून आपापसातील प्रेम कसे वृद्धिंगत करता येईल याचा विचार करून मानवाने हे विश्वाची माझे घर ही वृत्ती स्वीकारायला हवी. दूरसंचारचं जाळं त्याचा हा फार मोठा उपयोग होणार आहे. पोखरण येथे सोमवारी 11 मे 1998 या दिवशी 3 यशस्वी अणुचाचण्या करून जगभरात उडालेल्या निषेध आणि क्षोभाच्या लाटेला न जुमानता भारताने सुरक्षा ध्येय गाठण्यासाठी 48 तासांच्या आतच राजस्थानातील पोखरण येथे पुन्हा 2 अणुस्फोट केले. म्हणजे मेगाटन अणुबॉम्ब बनवण्यापेक्षा किलोटन म्हणजे अतिशय कमी क्षमतेचा अणुबॉम्ब बनवणे अतिशय कठीण, पण ते करून पुन्हा लो यील्ड तयार करून वापरणं हे त्याहूनही कठीण. रणगाड्यातून मारताना आपल्यावरच स्फोट तर होणार नाही ना, किंवा इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वीच स्फोट होणार नाही ना याची काळजी घ्यावी लागते. पण असा हा हायड्रोजन बॉम्ब करून भारताने केलेल्या ह्या विक्रमामुळे

मिथिलेच्या जनकराजास एकदा विचित्र स्वप्न पडले. स्वप्नात अचानक शत्रूंनी हल्ला केला आणि आपले राज्य हिसकावून घेतले आणि अन्नान्न दशा झालेला हा जनकराजा उपासपोटी वणवण हिंडतोय असं स्वप्न होतं ते.

राजा स्वप्नातच ओक्साबोक्सी रडू लागला. तेवढ्यात गुलाब पाणी शिंपडून सेवकांनी त्याला सावध केले, जागे केले. रडण्याचे कारण नोकरांनी विचारले, पण राजा जनकांनी नोकरास काहीच सांगितले नाही. पण मनातल्या मनात विचार करतायत की भविष्यात हे स्वप्न खरं होईल की काय, आता काळजीच लागून राहिली. बंदी नावाचा एक खास मस्जिदला विद्वान होता. त्याला आपली शंका विचारली, पण तो राजाला म्हणाला, राजन, प्रथम तुम्ही आपल्या राज्यातील सर्व विद्वानांना हा प्रश्न विचारा. जो उत्तर देईल त्याला अमित धन द्या, आणि उत्तर न दिल्यास त्याला जलसमाधी द्या, म्हणजे मृत्यूदंड. विद्वान

अनेक विद्वान आले, पण उत्तर न दिल्या कारणाने जलसमाधी देण्यात आली. वेदशास्त्र संपन्न असे कहोड ऋषी सुद्धा आले. जनक राजाने प्रश्न केला की ऋषी हे खरे की ते खरे. कहोड ऋषी विचारतात की राजा, हे आणि ते असे सांकेतिक शब्द जे काही तू वापरतोस त्याचा अर्थ काय, खुलासा करा. पण राजा म्हणाला की याचा खुलासा करता येणार नाही, उत्तर देता येत नसेल तर जलसमाधी. आणि शेवटी कहोड ऋषींची तीच गत झाली. कहोड ऋषींच्या पत्नीला ज्यावेळी ऋषींच्या निधनाची वार्ता कळली त्यावेळी तिचे 9 महिने भरत आले होते.

अशा अवस्थेत मुनींच्या जलसमाधीची बातमी कळली. झाली प्रसूत तेव्हा, झाली प्रसूत तेव्हा, झाला तिज पुत्र दिन दुबळा तो, अष्टस्थानी वक्री देह तयाचा विचित्र

पुत्ररत्नाची प्राप्ती झाली, पण त्याच्या देहाची 8 हाडे ठिकठिकाणी वाकलेली होती. दैव अगदी हात धुवून पाठीशी लागलेले. मुलगा मोठा तेजस्वी, पण 8 ठिकाणी वाकलेला. बारसे झाले आणि 8 ठिकाणी वाकडा म्हणून नाव अष्टावक्र असे ठेवले. करिता तयाचे मौंजी बंधन, करिती वेदविद्येचे पठण, गायत्री मंत्र जप संध्या वंदन, नित्य नेमे करितो ते. लहान वयातच ज्ञानाची प्रौढता प्राप्त झाली. इतर मुलं एक उबड्या कुबड्या म्हणून चिडवीत असत, त्याला खाली पाडत असत, पण खाली पडला तरीही तो चिडत नसे. सर्व दुःख शांतपणे सहन करी आणि आपल्या जवळ येणाऱ्याला ज्ञान शिकवी. पुढे जनकाच्या दरबारी बंदी नामक पंडिताने आपल्या पित्याला वादविवादात जिंकून जलसमाधी दिली. ही हकीकत कळताच आपण सुद्धा त्या बंदीला जिंकून जलसमाधी घ्यायला लावावी असा निश्चय करून तो जनकाच्या दरबारी आला. आला मोठ्या कष्टे, आला मोठ्या कष्टे, मिथिला नगरीत ब्रह्मपुत्र तदा शिणलेला मळलेला पाहुनी आश्चर्य करीती मग शतदा. इथं सुद्धा लोकांनी त्याची चेष्टा केली, उपहास केला, पण हा हा म्हणता बंदीला वादविवादात पराभूत करून श्रोतृ समाजाकडून त्यानं वाहवा मिळवली. वाहवा रे वाहवा, प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. जनक राजाचे डोळे प्रेमाश्रूंनी वाहू लागले. अष्टावक्राच्या अगाध ज्ञानापुढे सगळेजण नमले. ज्यावेळी आपल्या पित्यासह सर्व ऋषींना जलसमाधी मिळाली आणि ही गोष्ट त्यानं राजाला विचारताच राजानं सांगितलं की कुणालाही जलसमाधी दिली नाही तर सगळेजण जिवंत आहेत. हे कळल्यानंतर आपल्या पित्याची त्यानं सुटका केली. आपल्या पुत्राचा अद्वितीय पराक्रम ऐकून कहोड ऋषींना अतिशय आनंद झाला आणि 8 ठिकाणी त्याचा वाकडा झालेला देह पाहून आपणच त्याला शाप दिला आहे या शापाची त्यांना आठवण झाली. कहोड ऋषी म्हणतात की अष्टावक्रा, मी विद्यार्थ्यांना पाठ शिकवित होतो त्यावेळी थोडीशी चूक झाली. तेव्हा मातेच्या उदरात असलेला तू तो पाठ दुरुस्त करून दिलास. तेव्हा मला अतिशय राग आला आणि मीच तुला अष्टावक्र होशील असा शाप दिला होता आणि त्यामुळं तू अष्टावक्र झालास. आता मी तुला उशाप देतो आहे, तुला सुंदर शरीराची प्राप्ती होईल. आता तू गंगास्नान करून ये असं सांगितल्यानंतर अष्टावक्र गंगेवर आला आणि त्यानं गंगास्नान केलं. गंगास्नान करताच काय चमत्कार झाला बघा. त्याचा देह अतिशय सुंदर झाला, दिव्य कांती आणि सुंदर देह झालेला आहे. पुढं राजानं प्रश्न विचारला की हे खरे की ते खरे, याच्यावर झटकन त्यानं उत्तर दिलं. ब्रह्म

अशा रीतीनं राजाला या अष्टावक्रानं उपदेश केला. हाच उपदेश पुढं अष्टावक्र गीता या नावाने प्रसिद्ध झाला. ज्याप्रमाणे अर्जुनाला भगवंतांनी उपदेश केला आणि भगवद्गीता या नावानं प्रसिद्ध झाला, त्याप्रमाणे अष्टावक्र गीता या नावाने हा उपदेश प्रसिद्ध झाला. अष्टावक्राच्या उपदेशाने राजा आणि प्रजा यांच्या भवरोगाचा नाश झालाच आणि ह्या सर्वांना ईश्वरी साक्षात्कार घडला. तेव्हा संत देवाचा आधी स्वतः अनुभव घेतात आणि आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे आपल्या दारात त्या देवाला प्रत्यक्ष घेऊन येतात आणि निर्गुण निराकार अशा त्या देवाचा साक्षात्कार घडवतात. हे त्यांचं सामर्थ्य, कारण त्यांनी केलेल्या तपश्चर्येचं हे सामर्थ्य असतं. म्हणून मूळ अभंगात तुकाराम महाराज म्हणत आहेत,

आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात बीज प्रक्रिया याविषयीची माहिती आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात ऐकूया महा डीबीटी पोर्टल याविषयी उपकृषी अधिकारी अविनाश वडले यांची मुलाखत. तेव्हा श्रोते हो, आता मला कांचन सावंतला निरोप द्या. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोतेहो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 8 वाजतायत. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: श्रोतेहो डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
2: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का, इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा, याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
3: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या सोप्या छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
2: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12:00 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
0: श्रोते हो आयुष्य खूप सोपं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याचा आनंद दडलेला आहे. छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद शोधूया, ऐकूया, जगूया आनंदी अस्मिता वाहिनीवर रोज सकाळी 6:30 जगूया आनंदी.
4: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11:00 मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11:00 मन की बात.

0: आकाशवाणी मुंबई। सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले। महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा। केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी। मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँड्सचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले। विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं। 2 दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ अशा क्षेत्रातल्या सहकार्यांवर भर दिला जाईल। प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टर्सन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्री या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत। केरळच्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या होणार आहे। व्ही डी सतीशन हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून त्यांच्यासोबत 20 मंत्री शपथ घेतील। सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची आज संध्याकाळी भेट घेऊन त्यांना मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी दिली। तिरुवनंतपुरम इथं उद्या सकाळी शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल। शत्रू देशाच्या लष्करी सामग्रीची वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आता होऊ दिली जाणार नाही असं इराणनं आज जाहीर केलं। आतापर्यंत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इराणविरोधात वापरली जाणारी लष्करी सामुग्री दिली जाऊ दिली जात होती, पण आता हे धोरण इराणनं बदलल्याचं इराणचे उपाध्यक्ष मोहम्मद रझा आरेफ यांनी सांगितलं। होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या सागरी वाहतुकीचं नियमन करण्यासाठी इराणनं एक यंत्रणा विकसित केल्याचं इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अजीजी यांनी म्हटलं आहे। यापुढे या मार्गावरून केवळ व्यावसायिक जहाजांना आणि इराणच्या मित्र राष्ट्रांनाच प्रवेश दिला जाईल, तसंच अमेरिकेच्या तथाकथित फ्रीडम प्रोजेक्ट अंतर्गत जहाजांना प्रवेश नाकारला जाईल असं ते म्हणाले। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं एनआयडी अर्थात राष्ट्रीय डिझाईन संस्थेत नवोन्मेष आणि इन्क्युबेशन केंद्राचं उद्घाटन केलं। यावेळी ते म्हणाले,
1: एनआयडी एक प्रकारचे रचनात्मकता के आधार पर इनोवेशन और उद्यमिता, ये तीनों को जोड़ने वाला एक संस्थान। जब एनआईडी की स्थापना हुई हो तब मुझे लगता है कि इसके उद्देश्यों को बहुत अच्छे तरीके से सोचा हो।
0: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली। याबाबत मंत्रिमंडळ

बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवडक श्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राउंज अॅव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात येत्या मंगळवारी बोलवलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय मिळवला. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे. विराट कोहलीनं 58 तर देवदत्त पडिक्कलनं 45 धावांचं योगदान दिलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला 20 षटकात 8 गडी गमावून 199 धावाच करता आल्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या 7 षटकात 186 धावा झाल्या होत्या. शाश्वत विकासासाठी गावं आणि शेतकऱ्यांना समृद्ध करणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे पाण्याची कमतरता हे प्रमुख कारण आहे. यावर जलसंधारण हा उपाय आहे मात्र त्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतींपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनी मिळून यासाठी काम करण्याची गरज आहे. त्यामुळेच आपल्या गावांना आणि शेतकऱ्यांना समृद्ध बनवणं शक्य होईल असं गडकरी म्हणाले. रशियाची राजधानी मॉस्को आणि लगतच्या परिसरात युक्रेननं केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये 3 जण मृत्यूमुखी पडले असून यात एका भारतीयाचाही समावेश आहे. रात्री झालेल्या या हल्ल्यांमध्ये 12 जण जखमी झाल्याचं मॉस्कोच्या महापौरांनी सांगितलं. जखमींमध्येही 3 भारतीय असल्याची माहिती रशियातल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. रशियानं कीव इथं केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर हा हल्ला झाला आहे. कीव इथल्या हल्ल्यात 24 जण मारले गेले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या 25 तारखेला वर्ष 2026 पद्म पुरस्कार प्रदान करतील अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं दिली आहे. राष्ट्रपती भवनात यावर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान करतील. यंदा 131 जणांना पद्म पुरस्कार घोषित असून यात 5 पद्मविभूषण 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कार आहेत. 16 व्यक्तींना मरणोत्तर सन्मान असून पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये 19 महिला आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नाडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला. चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रियांशी वलिशेट्टी हिने महिला एकेरीत
प्रकारात रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत चीनच्या

0: आणची युवान हिच्याकडून तिला 14-21, 6-21 अशा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय जी ओ व्ही ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी, मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी. सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झालेत. ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. आजच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मुकुंद आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या धनगरी ओव्या.

0: सिंपिनामाचा विठ्ठलाचा भगत राहता सैला
1: नित्यनियम सेवा भक्ती करायची जळण पाटा आणायचा पोट निर्वाह करायचा
0: आणि नित्यनियमानं भगवंताला निवत दाखवणशीना
1: जेवायचा असा नियम असताना एक दिवसाला नवरपरी काय घडायला जात्या
0: आणि दामू सिंप्याला जळण मिळलं नाही लवकर
1: म्हणून गुणाय मात काय लागली होती नामदेवाला बोलाहिला
0: आपल्या मुलाला सांगायला
1: लवकर.

0: पांडुरंगाच्या रावळामध्ये जाऊन धाडलोट करून सिना शीतळ भगवंताला देऊन
1: तिळाला वायला गळ्यामध्ये हार घाला हिला
0: तुळशीची पानं व्हायला ना त्या ठिकाणीला निवत सोडून सिना
1: जेव्हा मोरटून हात जोडून उभा राहायला
0: उठा भगवंता उशीर झाला निवदाला
1: म्हणून तुम्ही जेवा बरे का
0: रोज पिता येतो तुम्ही जेवण करता
1: आज जर नाही जेवी ना तर
0: आणि मी या गरड खांबाला

0: घालायला
1: आणि मूर्तीतून प्रगटून हुनशिना पाषाणाच्या मूर्तीतून पांडुरंग ताटावरती बसून
0: जेवायला लागला नामदेवाला आनंद होयाला
1: आणि निवदात रिकामा ताट घेऊन नामदेव धूम मारून सिना
0: आपल्या मातेजवळ जायला माता लागली होती बाळाला बोलाहिला
1: बाबा नामदेवा निवद काय केला बर का
0: देवानं खाल्ला निवद आहे
1: देवानं खाल्ला का देवावर आळ घेतून
0: अरे इतकी बारण बारा चोवीस वर्ष तुझा बाप सेवा करतोय परंतु
1: पाषाणाच्या मूर्तीनं कधी खाल्ला नाही स्वतः खाऊन सिना आळ घेतून
0: एवढं म्हणताना नामदेवाला राग आला चला जाऊ तू तुम्हाला म्हणू लागला होता

0: नी कुन केला
1: अंदान पुजार जा करैला गंदा जा ठिळला वहिला
0: आहने पुजार जात पुण्य उद नेलेला समोर पांडुरंगा जा ठिवायला
1: अन हात जोडू लागला होता इन वहिला
0: पांडुरंगा माता पित्या जा समक्ष निवद जीवन दाखवलं पाहिजे
1: नाहीतर मी याकडे खांबाला धड घेऊन मरी हिन बरी का
0: विचार पडला पांडुरंगाला
1: आनगर वडील उठून बाळ हट्या यांना धरला हट तर मोडणार नाही
0: काल जोडू त्याच्या समोर आता परत जीवन दाखवलं पाहिजे
1: म्हणून काय करायला भगवंतांवर का
0: नामदेवाच्या भक्तीच्या पायात पांडुरंग उठून परत

0: अजून देव जेवला नव्हता मी देवाला उपाशी जेवला आज नामदेवान जीव घातलं बरं का
1: आनंदी आनंद झाला माई लेकराला त्या ठिकाणी आला
0: आनंदाच्या भरा देवा संगे गुजगुटी बुरुहर बरं का
1: प्रसन्न झाला देव त्या ठिकाणी आला दामू सिंपीला नामदेवाला
0: आणि त्या आनंदाच्या भरा हात बरं का
1: घरवाड्याला

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:30 वाजतायत. ऐकूया कार्यक्रम हिंदी सुगम संगीत. ऐकूया शैला हट्टंगडी यांनी गायलेली कातिल शिपाई यांची गजल.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम हिंदी सुगम संगीत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील.